आणि आता अलाइनमेंटबद्दल किंवा जुळून येण्याबद्दल गोष्टी, एकरूपतेबद्दल आपण म्हणूया, या सगळ्यासाठी काय शेवटचं म्हटलेलं आहे आजच्या दिवसातलं शेवटचं हे विधान ह्याबद्दलचं, की आता आपण वैयक्तिक पातळीवर म्हणतोय नाही का की आपण जुळून येतं सगळ्या गोष्टी, हेच जर आपण आता ऑफिसला जात असू किंवा आपला बिझनेस असेल किंवा कौटुंबिक काहीतरी घरात एकत्रित काहीतरी निर्णय घ्यायचा असेल, या सगळ्यामध्ये जेव्हा प्रत्येक जण एका ठराविक ऊर्जेने जेव्हा एकत्रित आलेला असतो किंवा जुळून आलेले असतात त्यांचे विचार किंवा त्यांच्या कृती, तेव्हा कोणतीही अशक्य गोष्ट सहज साध्य करण्याची शक्ती त्या भागातली, त्या परिसरातली, त्या ग्रुपमधली, त्या ऑफिसमधली ही वाढलेली असते. आणि ह्याचा प्रत्यय आपल्याला येतो की कोणीतरी एक असं म्हणतं की येस आपण करूया, येस, आणि मग सगळ्यांनाच वाटतं येस केलं पाहिजे, हे असं बसून राहून चालणार नाही. आणि मग त्या सगळ्यांच्या येसमधून जे साध्य होतं ना, त्याला कसलीही तोड नसते किंवा त्याची तुलना कशाशी होऊ शकत नाही. आणि ही येसची ऊर्जा कुठून येते आणि सगळ्यांना त्या एकाच फ्रिक्वेन्सीवर कसं सगळं वाटत असतं, ह्याची गणितं आपण नाही मांडू शकत. ते त्या क्षणाला वाटतं. आणि एक खूप सुंदर एक फ्रेज आहे किंवा असं म्हणतात की असं जर ठरलं सगळ्यांनी तर आपण एका जागेवरनं दुसऱ्या ठिकाणी डोंगरसुद्धा उचलून नेऊ शकतो, ते जर आपण ठरवलं तर. तर आपण मूव द माउंटन्स असं जे म्हटलं जातं ते ह्या गोष्टीने साध्य होऊ शकतं जेव्हा सगळे त्या येस या एका समपातळीवर असतात तेव्हा. तर अशी गोष्ट आपल्याला बऱ्याचदा आयुष्यात करावी लागते की सगळं जुळून येणं आणि सगळे त्या समान पातळीवर असणं की येस आपल्याला करायचं आहे आणि पुढे जायचं आहे, त्यावेळेला त्या गोष्टी साध्य होतात हेही अनुभवाचं आहे. अर्थात अनुभव म्हणजे सगळ्यांचा अनुभव आणि त्यातून आलेले हे विचार, आणि ते मी आपल्यापर्यंत पोहोचवत असते. गाणं ऐकूया एक छानसं आणि मग आज कुठल्या किल्ल्यावर आपण जाणार आहोत आणि तिथे कोणती मंदिरं बघणार आहोत आणि तिथे तलाव आहे का पाण्याची टाकी आहेत, नैसर्गिक तलाव आहेत का मानवनिर्मित आहेत, सगळ्याबद्दल जाणून घेणार आहोत या रचनेनंतर.

आणि आता आपली जी सिरीज सुरू केली आपण त्याला सुद्धा आता बराच काय झाला. आधी सुरुवात केली होती आपण की तलाव आणि तलावाकाठची मंदिरं ह्याच्याबद्दल आपण बोलत होतो आणि त्यावेळेला सगळ्या प्रकारचे तलाव आणि मंदिरं ही आपली सिरीज सुरू केली होती आपण. पण पावसाळा सुरू झाला आणि आपण प्रामुख्याने गड किल्ले महाराष्ट्रातले आणि त्या गड किल्ल्यांवर असलेले तलाव, मग ते नैसर्गिक स्वरूपातले असो, काही किल्ल्यांवर नैसर्गिक तलाव आहेत अर्थात, आणि ते मानवनिर्मित असोत ते तलाव आणि त्यावर असलेली किंवा त्या काठी किंवा गडावर असलेली मंदिरं ह्याच्याबद्दल आपण बोलत असताना आज आपण अशा एका किल्ल्याबद्दल बोलणार आहोत की जे मुंबईच्या जवळ किंवा मुंबईत राहतात त्यांच्यासाठी हा किल्ला जवळ आहे जायला आणि मोठा किल्ला आहे. जर आपण ट्रेकिंग करण्याच्या दृष्टीने म्हणत असू तर खूपच मोठा किल्ला आहे. पेबचा किल्ला किंवा विकटगड असं सुद्धा त्याला म्हटलं जातं आणि माथेरान डोंगर रांगेत कर्जतजवळ हा तालुक्यात तो किल्ला आहे आणि सुंदर किल्ला आहे, मोठा आहे मी म्हटलं तसं, कारण त्याच्यावर एकतर खूप छान छान गुहा आहेत, अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत मी सांगायचा प्रयत्न केला तर, आणि त्याचा इतिहास खूप छान आहे या किल्ल्याचा. तर नक्की आपण तिथे जाऊ शकतो. जवळपास राहणारे जे असतील माथेरानच्या किंवा कर्जतच्या त्यांना हा पेबचा किल्ला म्हणून ओळखला जातो तो, तर तो किल्ला नक्की परिचयाचा असेल. आता हा किल्ला मोठा असला तरी किल्ल्यावर नैसर्गिक तलाव नाही आहे पाण्याचा. जसा इतर किल्ल्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी टाकी बांधली जायची किंवा खडक किंवा दगड खोदून त्याच्यामध्ये ते टाकी छोट्या छोट्या किंवा मोठ्या टाक्या केल्या जायच्या, तशाच पद्धतीने मानवनिर्मित पाण्याचे साठे इथे आहेत, नैसर्गिक साठे इथे नाही आहेत. त्यामुळे जर किल्ल्यावर जायचा प्लॅन असेल तर पाणी आपल्याबरोबर असलं पाहिजे स्वतःचं, हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि किल्ल्यावर जर आपण मंदिरांचा किंवा त्याच्यावर काय काय बघण्यासारखं आहे तर कड्यावरचा गणपती हा इथला अतिशय प्रसिद्ध आहे.

आहे. त्यानंतर शंकराचं सुद्धा एक मंदिर आपल्याला जाताना दिसतं. अशी बरीच देवळं. आणि जर पाण्याचा विचार केला तर त्यावेळेला जेवढी माणसं तिथे राहू शकतील त्यांच्या सोयीसाठी, त्यांच्यासाठीचं पाणी म्हणून पाण्याच्या टाक्या किंवा टाकी ही तिथे बांधलेली आहेत. कोणत्याही प्रकारचं नैसर्गिक असा तलाव या किल्ल्यावर नाही. पेब माथेरान असंच ओळखलं जातं खरं तर. आणि तुमच्यापैकी काही जण जर त्या किल्ल्यावर जाऊन आले असतील किंवा तुमच्या जवळपास तो किल्ला असेल तर तसंही मला सांगा की हो हा आमच्या गावातच आहे किंवा हा आमच्या घरातून दिसतो किंवा हा खूप जवळ आहे, तसं सांगा.

आणि आता वंदन ह्या कार्यक्रमात इथेच थांबायची वेळ झाली आहे, पण अगदी जाता जाता मंजिरी पाटील त्याबरोबरीने मुरलीधर रौंदळ, सुहास सरवटे, मंदा पेडणेकर, राजू कराळे, खनिका भगत, जयश्री आणि नित्यानंद पाटील, आपल्याला शिवाजी दळवी, विजय देवारे, संजीव भुरे, अशोक शिंत्रे, गोपाळ मेढेकर, राजश्री कुलकर्णी, जयश्री उमराणी, स्वाती कुलकर्णी, वर्षा भावार्थी, राजश्री आणि विकास कुलकर्णी, देवराम म्हात्रे, सुमेधा परांजपे, प्रमोद राऊत, आनंद परब, आपल्याला मेसेज आहे प्रशांत सावंत यांचा, नीलांबरी कुलकर्णी, सरोज कुरडूकर, मधुसूदन आठवले यांनी नाव नाही सांगितलेलं त्यांचं, प्लीज तुमचं नाव सुद्धा सांगत जा जेव्हा मेसेज करता तेव्हा, अजय काणे, सुनीता काणे, अनंत कानडे, सुनीता उत्तुरकर, विवेक लोंढे, विजय जोशी, सुवर्ण चौघुले, सुधीरदत्त मुणगेकर, गौतम भिंगारडे, संजय माइनकर, कल्पा माइनकर, के राघव कुमार, उदय मिस्त्री, विलास बुरुंगले, वीणा नाडकर्णी,

पंकज मुहूर्, सतीश मगर, सुवर्णा चंदावर, सुवर्णा चांदवणकर, ओके. त्यानंतर विक्रांत जोशी यांनी म्हटलंय की ते विकटगडावर गेले होते काही वर्षांपूर्वी. संतोष पाटील, स्नेहल आरेकर, तीन वेळा पेपवर जाऊन आलोय. केतकी आणि विनायक अंबिके यांचा मेसेज आहे. मिलिंद शेटे, मंदा भगत, विकास भुरे, सुषमा भुरे आणि संपूर्ण परिवार त्यांचा, अनिल गावडे, ज्योती चौधरी, अजय काणे, सुनीता काणे, संपदा भाटवडेकर, ह्या सगळ्या मंडळींनी कार्यक्रमात मेसेजेसच्या माध्यमातून वंदनमध्ये सहभाग नोंदवलाय. आणि आता या कार्यक्रमात मात्र आपण इथेच थांबतो आहोत आणि भेटणार आहोत 6:05. आत्ता हे गाणं जेव्हा संपेल तेव्हा 6 बातम्या असतील दिल्ली केंद्राहून दिल्या जाणाऱ्या आणि आपण भेटणार आहोत रेनबो वनडेच्या पूर्वार्धात 6:05. ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्यूजिकली योर्स।
1: फेसबुक ने स्काई, व्हाट्सएप इन लाइफ, मान मोड काम, इतनो आराम, सो स्टार्ट अप योर डे विद रेनबो फन डे, रेनबो फन डे,
2: रेनबो फन डे, रेनबो फन डे,
1: म्यूजिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकंती खास, स्टार्ट अप योर डे विद रेनबो फन डे।
3: आकाशवाणी मुंबई एफएम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवर रेनबो फंडेच्या पूर्वार्धात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यांना नमस्कार, सुप्रभात. आत्ताच जर कोणी रेडिओ लावला असेल तर रेनबो फंडेचा पूर्वार्ध सुरू झाला आहे आणि नंतर उत्तरार्ध असेल. वेगवेगळ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. काही दिनविशेष आहेत जे आंतरराष्ट्रीय स्तरावर आज साजरे केले जात आहेत, पाळले जात आहेत आणि ते इतक्या आपण म्हणतो ना समावेशक स्वरूपाचे आहेत आणि तसं बघायला गेलं तर एकमेकांशी जोडलेले सुद्धा. स्वागत सिरीजमध्ये सुद्धा आज त्याच नॉस्टल्जियामध्ये थोडंसं राहण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आणि अर्थात उत्तरार्धामध्ये पटकन आनंदी होण्यासाठी आज प्रयोग असणार आहे का कृती असणार आहे हे आत्ता नाही मी सांगणार, कारण आता हे नवीन काहीतरी सापडलंय असंच हा त्या दिवशी बोलता बोलता की काहीतरी कृती करायची का प्रयोग करायचा, तर प्रयोगसुद्धा फार मजेशीर असतात, तर ते नेमकं काय असणार आहे ते त्यावेळेला सांगेन. सुंदरसं गाणं नेहमीप्रमाणेच आणि गाणं संपेल त्यानंतर हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज.

आणि आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये हलक्या पावसाची नोंद झाली. कुलाबा इथे कमाल तापमान होतं 33 अंश सेल्सिअस, सांताक्रूज इथे 31 अंश सेल्सिअस. किमान तापमानाची नोंद कुलाबा इथे 26 अंश सेल्सिअस, सांताक्रूज इथे 25 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथली उपलब्ध होऊ शकली नाही, सांताक्रूज इथे 85% आणि पावसाची नोंद कुलाबा इथली उपलब्ध होऊ शकली नाही, सांताक्रूज इथे 8.9 मिलीमीटर. येत्या 24 तासांकरता हवामानाचा अंदाज असा आहे, मुंबई शहर आणि उपनगरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. या दरम्यान कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस इतपत राहील. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी 75 किलोमीटरपर्यंत कोणत्याही प्रकारची सूचनागर इशारा नाही, पण वाऱ्याच्या वेगाबाबत पुढील काही दिवसांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी 45 ते 55 किलोमीटर इतपत राहण्याची शक्यता आहे. काही वेळेला तो ताशी 65 किलोमीटर इतपत होण्याची शक्यताही वर्तवली आहे. या दरम्यान मच्छीमार बांधवांसाठी खोल समुद्रात कोणतेही काम करू नयेत अशा पद्धतीची सूचना अगर इशारा देण्यात आलेला आहे. येत्या 24 तासांकरता ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी हवामानाचा अंदाज, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता या भागात होण्याची वेधशाळेने वर्तवलेली आहे. आत्ताच आपण ऐकलं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज आपले सगळे जे विषय आहेत ना रेनबो फंडेमध्ये, ते असं इंटरकनेक्टिंग आपल्याला वाटतील. वेगवेगळ्या विषयांवर आपण बोलणार आहोत, पण तरीसुद्धा एक साखळी त्याच्यामध्ये कुठली तरी आहे असं आपल्याला जाणवेल. गाणं आणि त्याच्यानंतर पहिल्या भागाकडे जाऊया. आंतरराष्ट्रीय स्तरावर एक खूप सुंदर दिवस आज पाळला जातोय म्हणून आपण त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत की आधी साजरा करणाऱ्या दिवसाबद्दल. ओ हो, काय चालू आहे.

आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आज एक खूप महत्वाचा आणि छान दिवस पाळला जातोय, जो आपण म्हणूया की कृतज्ञतेचा सुद्धा आहे किंवा जागरूकता निर्माण करणारा सुद्धा आहे. आणि असे बरेच अशी बरीच मंडळी असतात की त्यांचा समावेश या आजच्या दिवसाच्या पाळण्यामध्ये होऊ शकतो. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवतावादी दिवस साजरा केला जातोय. अशी मंडळी जी

संकट कुठलंही आलं असेल किंवा युद्धजन्य परिस्थिती असेल, आपत्तीच्या काळामध्ये लोकांचे प्राण वाचवणारे असतात, ते मदत करतात. त्याच्यामध्ये त्या क्षणाला आपण असं म्हणूयात की झोकून देऊन ते या कामामध्ये पुढे येतात, कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता. त्यांच्या डोळ्यासमोर एकच उद्दिष्ट असतं की आत्ता हे जे संकट आलंय, त्या संकटामधून मी इतरांचे प्राण कसे वाचवू शकेन. आणि हा अत्यंत महत्त्वाचा दिवस जगभर आज पाळला जातोय. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ह्यासाठी जी मंडळी पुढे येतात, ज्यांनी स्वतःच्या जीवाची सुद्धा कधी कधी पर्वा केलेली नसते आणि त्याच्यामध्ये त्यांचे प्राण जातात, कोणाचे तरी प्राण वाचवत असताना ते त्यांच्या प्राणांची आहुती देतात, ते शहीद होतात, तर त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे किंवा त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे ही ह्या वर्षीची थीम आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने सन्मान त्यांचा करणं, जे शहीद झालेले आहेत ते, आणि मग त्यांचे प्राण जाऊच नाहीयेत ह्यासाठी आपण काय करू शकतो, ही कशी जागरूकता निर्माण करू शकतो, त्यासाठी यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न होणार आहेत. वर्षभर त्यासंबंधीचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. पण असे कितीतरी असतात ना मदतीचे हात पुढे करणारे, ज्यांची आपल्याशी ओळखही नसते किंवा आपल्याला अपेक्षाही नसते कधी कधी की अरे ही व्यक्ती अशा पद्धतीचं काहीतरी काम करेल, पण ती त्या काळात पुढे येते आणि कितीतरी जणांचे प्राण वाचवते. आपत्कालीन परिस्थिती काही वेळेला निर्माण होऊ शकते. आता हे तर जागतिक स्तरावरचं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की युद्धजन्य परिस्थिती असेल, नैसर्गिक आपत्ती म्हणजे भूकंप होतात किंवा अशा पद्धतीचं काहीतरी घडतं, पूर येतात आणि त्याच्यामध्ये मदतीचं काम केलं जातं. अगदी आपल्या घरात सुद्धा अशा पद्धतीची, आपल्या सोसायटीमध्ये अशा पद्धतीची काही इमर्जन्सी आल्यावर सुद्धा असे मदतीचे हात जेव्हा येतात आपल्यासाठी, त्यावेळेला त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं, त्या त्यावेळेला त्या क्षणाला मनात तो विचार येणं आणि नंतर सुद्धा त्याप्रती काहीतरी आपण करणं, ही सुद्धा खरंच एक सगळा समाज एकत्र बांधून ठेवण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्या मदतीला धावून येणारे असे काही म्हणजे पोलीस किंवा प्रशासनाच्या माध्यमातून येणारी मंडळी तर आहेतच, पण त्याबरोबरीने असेही असंख्य हात काही वेळेला उभे राहतात ज्यांचं नाव आपल्याला माहीत नसतं, ते कोण आहेत आपल्याला माहीत नसतं, पण आपल्याला त्यांनी संकटातून बाहेर काढलंय. त्या सगळ्यांचा सन्मान करणारा, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा आजचा दिवस आहे. आपणही ही कृतज्ञता व्यक्त करूया आणि आठवूया आज कुठेतरी की मी जेव्हा संकटात होते किंवा होतो तेव्हा मला जर असं कोणी मदतीचा हात पुढे केला असेल तर त्या व्यक्तीला त्या क्षणाला मी थँक्यू म्हणालो. किती सोपी गोष्ट असते बघा, कधी कधी गाडी बंद पडते रस्त्यात आणि काय करावं कळत नाही, तर कोणीतरी येतात चार लोक आणि त्या गाडीला धक्का देऊन ती पुढे नेतात. ही सुद्धा त्यावेळेला त्या क्षणाला आपल्यावर आलेल्या आपत्कालीन परिस्थितीत मिळालेली मदतच आहे की नाही. तर असं काहीतरी छोटंसं आठवूया आपण आपल्या आयुष्यात घडलेलं किंवा मोठं काहीतरी, आणि त्यावेळेला ज्यांनी आपल्याला मदत केली होती त्यांना पुन्हा एकदा, त्यावेळेला तुम्ही धन्यवाद दिले असतीलच, आशीर्वादही दिले असतील, आज पुन्हा त्यांचं स्मरण करूया आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करूया.

या निमित्ताने मला एक असं सांगावंसं वाटतं की आज मानवतावादी दिवस आहे, तर त्यानिमित्ताने आपण एकमेकांना काय फॉरवर्ड करतो छान व्हिडिओज, त्या संदर्भात सुद्धा अशीच एक जागरूकता म्हणण्यापेक्षा एक छान शेअरिंग करायचं. की बऱ्याचदा आपण असे व्हिडिओज एकमेकांना पाठवतो ज्याच्यामध्ये अशी कॉमेडी असते किंवा असा विनोद असतो की जे 30-40 सेकंद बघतो आपण आपल्याला प्रचंड हसायला येतं. म्हणजे कधीकधी असंही आपल्या बाबतीत होतं की आपण बसमधनं किंवा ट्रेनमधनं प्रवास करतोय आणि अतिशय विनोदी काहीतरी आपण बघतो आणि इतकं हसतो की आजूबाजूला बघितल्यानंतर जाणवतो की अरे आपण बसमध्ये आहोत आणि आपलं हे काय चाललंय. पण ते बघितल्यानंतर थोडंसं असं जाणवतं नंतर एक ते रिअलायझेशन व्हायला थोडा वेळ लागतो की आत्ता जो विनोद आपण पाहिला किंवा आत्ता जे आपण पटकन शेअर केलं त्याच्या ऐवजी दुसरं काहीतरी शेअर करू शकलो असतो का. कारण आपण नंतर त्यावर चर्चा करताना असं म्हणतो की काय करतात लोक आणि आपण मात्र हसू आलंय म्हणून शेअर करतो ते. असो, तो भाग तर आहेच, पण त्याबरोबरीने असे काही व्हिडिओज असतात की जे बघितल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं, चेहऱ्यावर हसू येतं, प्रेरणासुद्धा मिळते आपल्याला काही काही व्हिडिओज बघितल्यानंतर. म्हणजे मध्यंतरी एक असा व्हिडिओ आला होता, आपल्या देशातला नव्हता तो, की रात्रीची वेळ आणि एक असं काहीतरी जेवण मिळण्याची गाडी आणि त्या गाडीजवळ एक माणूस येतो, त्याच्याकडे बघून आपल्याला असं जाणवतं की ह्याची आर्थिक परिस्थिती फारच वाईट आहे. म्हणजे रोज काहीतरी तो कमवतोय आणि रोज काहीतरी मिळालं जर तर त्याला खायला मिळणार आहे. तर तो त्या गाडीजवळ जातो आणि त्या गाडीवाल्याला त्याच्याकडे जेवढे पैसे आहेत ते पैसे देऊन म्हणतो की मला ह्यातनं खाणं दे काहीतरी. तर तो गाडीवाला ते पैसे घेतो आणि त्याच्यामध्ये त्याला इतकं भरपूर पॅक करून देतो जेवण की ते बघितल्यानंतर आधी मुळात त्या रस्त्यावर काम करणाऱ्या माणसाला आश्चर्य वाटतं की हे किती दिलंय आपल्याला, म्हणजे एवढे पैसे तर आपण त्याला दिले नाहीत. बरं, ह्याच्यात कुठेही संवाद नाही हा, हे सगळं चेहऱ्यावरच्या भावनांमधनं आपल्याला हावभावावरनं कळतंय. आणि ते दिल्यानंतर इथपर्यंत हा व्हिडिओ खूप साधा आहे की ओके, एक माणूस आहे जो खूप गरीब आहे, त्याने पैसे दिले, त्याच्या बदल्यात त्याने जेवण घेतलं आणि भरपूर जेवण दिलंय. पुढे हा व्हिडिओ पटकन बदलतो कसा, की ते दिल्यानंतर जेवण हा गाडीवाला माणूस त्या माणसाला एक अशी घट्ट मिठी मारतो, ओळख नाही, पाळख नाही, काही नाही, किंवा रोज कदाचित बघत असेल पण बोलणं नसेल, आणि ती मिठी मारल्यानंतर तो जो जेवण घ्यायला माणूस आलेला असतो त्याच्या चेहऱ्यावरचे भाव इतके बदलतात, त्याला एक

तर कळतच नाही की हे आपल्या बाबतीत काय झालंय, आणि त्याला इतकं म्हणजे असं दाटून येतं ना त्याच्या त्याच्या डोळ्यातनं पाणी येतं अक्षरशः, की हे आपलेपण किंवा हा इन्क्लुझिव्हनेस याआधी मी कधी अनुभवला नाही आहे हे सगळं त्याच्या चेहऱ्यावर दिसतं. आणि तो व्हिडिओ जेव्हा आपण ह्या शेवटाकडे येतो आणि बघतो तेव्हा असं वाटतं की अरे ही किती छोटीशी कृती होती, पण त्यातून त्या दोन्ही व्यक्तींमध्ये जो जे जी ऊर्जा तयार झाली ती किती भारी आहे. असे व्हिडिओ जर आपण शेअर केले ना तर त्या चेहऱ्यावर आपलं जे हसू येतं त्यालासुद्धा खरंच आपण बघितल्यानंतर असं वाटेल की किती छान असते ही समोरची व्यक्ती, काय बघितलं असेल तिने त्या आत्ता व्हिडिओमध्ये, आणि आपल्या पण चेहऱ्यावर हसू येतं. त्यामुळे हे असं हसू पसरवण्याचा प्रयत्न आपण छान करूया. प्रशांत दामरे, अंजली पाटील, मनीषा आणि जयंत सिंगणापुरे, अरुण गावकर, आपल्याला मेसेज आहे सुहास कुलकर्णी यांचा, रवींद्र सरनाईक, ओंकार काटकर, प्रमोद पिंपळभाट यांचा आणि संपूर्ण त्यांचा परिवार आहे प्रमोद देशमुख यांचा, रेवती रवींद्र सरनाईक, आपल्याला मेसेज आहे रजनीकांत पाटील, आर्यन सोमवंशी, प्रल्हाद महाडदळकर, त्यानंतर आपल्याला प्रशांत नाईक यांचा मेसेज आहे, रवींद्र कुडाळकर, किशोर नाईक, चंद्रशेखर मुळेकर, मधुकर रुपनवर यांचाही मेसेज आहे. अजूनही बऱ्याच जणांचा मेसेज येत आहेत, प्रमोद राऊत त्यांच्याबद्दल नंतर सांगेन, पण आता छानसं गाणं ऐकवते आणि त्यानंतर आपण दिनविशेषाबद्दल बोलणार आहोत आणखीन एका.

ऍक्च्युली ह्यानंतर मी आज एका दुसरा जो आपला जागतिक स्तरावर जो दिवस साजरा होतोय त्याच्याबद्दल सांगणार होते. पण हे गाणं ऐकल्यानंतर म्हटलं की चला पटकन आपण आपलं स्वागत सिरीज जी आहे त्याच्याबद्दल बोलूया. कारण आज स्वागत सिरीजमध्ये आपण असंच काहीतरी आठवणींशी संबंधित थोडंसं बोलणार आहोत आणि त्याचं स्वागत करणार आहोत. आठवणींचं स्वागत करणार आहोत का करायला हरकत नाही, पण मग आत्ता काय आपण कुठल्या रस्त्यावर किंवा कुठच्या वाटेवर लागू सांगता येत नाही, त्यामुळे स्पेसिफिक ठेवूया काहीतरी. तर आज आपण स्वागत सिरीजमध्ये कशाचं स्वागत करतोय. गेल्या वेळेला कपाटात किंवा आपल्या कोपऱ्यामध्ये किंवा घरात मोकळी जागा तिचं स्वागत आपण केलं होतं, बरोबर आहे. आणि मग असं आवरावरी करताना रविवारी आपण ती आवरावर केली, मोकळी जागा आपल्याला झाली तयार कपाटात, आणि हे करत असताना ना अचानक काही काही जुन्या गोष्टी आपल्याला सापडतात अचानक. मग त्याच्यामध्ये एखादं छोटंसं काहीतरी एक वस्तू असेल किंवा एखादा छोटा डबा असेल, पेटी असेल, जुने कपडे असतील, काहीही असं जुनं काहीतरी आपल्या हाताला लागतं आणि आपलं मन एकदम आठवणींमध्ये रमून जातं. तर हे जुनं जे आपलं जपून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या आठवणी दडलेल्या आहेत, ह्याचं स्वागत, या वस्तूचं स्वागत आपण कसं करतो. आठवणींचं स्वागत कसं होतं तो खूपच मोठा विषय होतो, कारण मग त्याच्यामध्ये आठवणी कसल्याही असू शकतात. पण वस्तूंचं, या जुन्या वस्तूंचं, अचानक सापडलेल्या जुन्या वस्तूंचं स्वागत आपलं मन कसं करतं, तर सगळ्यात आधी ती वस्तू आपण कधी घेतली होती, कुठून घेतली होती, कुणी दिली होती, या सगळ्या गोष्टी आपल्या मनात येतात. आणि त्याने आपण दोन्ही प्रकार होऊ शकतो, एकतर आपण सुखावून जातो किंवा काही काही वेळेला असंही होतं की मग भावना दाटून येतात त्या वस्तू बघितल्यानंतर. परत एकदा तो एक विचार येतो की काय करूया, ठेवूया का, आता टाकून देऊया, किती वर्ष जपून ठेवायची, म्हणून आपण ती वस्तू बाजूला ठेवून देतो की बघू याचा नंतर काहीतरी करूया. आणि बाकीचं कपाट आपण आवरायला सुरुवात करताना डोक्यात कुठेतरी ती वस्तू सतत मग सुरूच राहते की तिचं काय करायचंय, काय करायचंय, काय करायचंय. आणि मग शेवटी कपाट आवरल्यानंतर काही जण असं ठरवतात की जाऊ दे, आता तिचा आपल्याबरोबरचा प्रवास संपलाय, आणि म्हणून तिचाही मार्ग मोकळा करून देतात. पण काही जण मात्र त्या वस्तूकडे बघतात, ती वस्तू तुमच्याकडे बघते, आणि दोघंही असं ठरवता जाऊ दे ना, छोटीशीच तर आहे, इतकी वर्ष आपण सांभाळली, अजून काही वर्ष ती खाते का आपल्याला, एवढी जागा लागतीये का, इतकी वर्ष तिथे होती, काही अडलं का आपलं त्यात, असं म्हणून आपण पुन्हा ती ठेवू शकतो. त्या क्षणाला आठवणींचा ट्रिगर होण्याचं काम या वस्तू करत असतात. आणि मी म्हटलं तसं की त्या आठवणींच्या भावना कशाही असू शकतात. मग त्या आठवणींच्या रूपाने माणसंसुद्धा आपण त्यांनाही भेटून येतो, त्यांच्यापर्यंत पोहोचून येतो, आणि मग काही काळ आपला त्या गोष्टींनी व्यापून जातो. तर अचानक सापडलेल्या जुन्या वस्तू यांचं स्वागत आपलं मन अतिशय भावनेने करतं, म्हणजे भावनापूर्ण किंवा प्रचंड भावना दाटून येणं किंवा खूप आनंद होणं, असं एकदम एक्स्ट्रीमिटीज आपण म्हणतो भावनांच्या, त्या आपल्या मनात दाटून येतात किंवा आपल्याबद्दल होतं तसं जेव्हा एखादी जुनी वस्तू सापडते आपल्याला. वस्तूंबद्दल आपण बोलतोय, कारण काय होतं माहिती आहे, त्याचा स्पॅन, त्या आठवणींचा स्पॅन हे कपाट बंद केल्यानंतर किंवा तो ड्रॉवर लावल्यानंतर, ती वस्तू त्याच्या त्याच्या मार्गे लागल्यानंतर तो स्पॅन कदाचित संपण्याची शक्यता हे साधारण 90% जास्ती असते. म्हणून आपण आज पूर्ण आठवणींमध्ये नाही रमलो, त्या वस्तूबद्दल बोललो. तर अशा तुमच्या जुन्या सापडलेल्या, अचानक सापडलेल्या वस्तूंचं स्वागत तुम्ही कसं करता. फॉर एक्झाम्पल, एखादं पेन सापडलं, फाउंटेन पेन सापडलं, शाईचं पेन, तर एक ओढ अशी लागते की शाई आणूया, भरूया त्याच्यात आणि ते चालवून बघूया पेन कसं चालतंय का अजून, आणि त्यातला जो आनंद आणि एक्साइटमेंट आहे हे सगळं जाणवतं का. तर मला जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडून की काय वाटतं आणि जुन्या वस्तूचं स्वागत तुम्ही कसं करता, अगदी थोडक्यात सांगा. पण शक्यतोवर भावनांची आणि एकंदरीत एक्साइटमेंट आणि एक्स्ट्रीमिटीज अशा दोन्ही गोष्टी जुन्या वस्तू सापडल्या की होतात. स्वागत सिरीजमध्ये आज आपण बोललो जुन्या वस्तूंच्या स्वागताबद्दल.

चित्रपटाचं माध्यम ज्याच्यावर आपण प्रचंड प्रेम करणारी मंडळी आहोत आणि चित्रपटाचं आपलं असलेलं नातंसुद्धा खूप घट्ट आहे आणि दिवसेंदिवस ते अजूनच घट्ट होतंय, कारण इतके वेगवेगळ्या प्रकारचे जॉनर्स आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांवर आधारित चित्रपट आपण सध्या पाहतोय. सामाजिक चित्रपटांबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा अशा पद्धतीचा समाजामध्ये काय घडतंय किंवा समाजामध्ये घडणाऱ्या काही गोष्टी जर आपण आपल्या चित्रपटाच्या कथेत आणल्या आणि त्यावर काहीतरी तोडगा किंवा त्यावर आपल्याला काय करता येऊ शकेल अशा शक्यता जर चित्रपटांमधून मांडण्याचा प्रयत्न केला तर ते चित्रपट समाजावर चांगला परिणाम घडवून आणू शकतात. हा अत्यंत मोठा विचार ज्यांनी केला मास्टर विनायक, त्यांचा स्मृतिदिन आहे आज. स्वतः अत्यंत लोकप्रिय अभिनेते होते, दिग्दर्शक, निर्माते होते आणि त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं योगदान चित्रपटाचा जर आपण विचार करतो आहोत किंवा या चित्रपट सृष्टीचा जर आपण विचार केला तर ते म्हणजे सामाजिक जाणीवा किंवा सामाजिक चित्रपट त्याचं ते आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जातात. त्यांनी जे चित्रपट प्रोड्यूस केले साधारण त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये आपण असं म्हणू शकतो की एक 17-18 चित्रपट त्यांनी प्रोड्यूस केले त्याचा जर आपण विचार केला तर त्या चित्रपटांमधले बरेचसे चित्रपट हे समाजामध्ये काय घडतंय किंवा त्याच्यावर काय करता येऊ शकेल, काय आत्ताचा समाज कसा वागतोय यावर आधारलेले त्यांचे चित्रपट असायचे. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना किंवा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षकांना त्यांचे चित्रपट बघितल्यानंतर अशी एक जाणीव व्हायची, एक आरसा बघितल्यासारखं वाटायचं की अरे हे प्रतिबिंब तर आपण जगतोय ते तर नाही आहे ना, मग आपण हे करतोय का, मग त्याच्यामध्ये बदल काहीतरी घडायला हवा का, असं त्यांच्या चित्रपटांमधून जाणवायचं. 16 वर्षांची त्यांची एकंदरीत कारकिर्द होती आणि त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या विषयांवर आधारलेले चित्रपट मास्टर विनायक यांनी दिग्दर्शित केले, प्रोड्यूस केले आणि त्यांनी अभिनयसुद्धा खूप छान छान चित्रपटांमध्ये केलेला आहे. आत्ता जे मी गाणं ऐकवणार आहे आज त्यांचा स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल आपण बोललोय, तर ब्रह्मचारी ह्या चित्रपटातली त्यांची भूमिका वेगळी होती थोडीशी आणि वेगळ्या प्रकाराने ती त्या काळामध्ये. हा आपण आत्ता हा जो काळ सगळा बघतोय तो स्वातंत्र्यापूर्वीचा आहे, कारण नंतर त्यांचं खूप लवकर निधन झाल्यामुळे नंतर त्यांची कारकिर्द आपल्याला बघता आली नाही, नाहीतर अजून खूप वेगळ्या प्रकारचे आणि काळाच्या पुढचे चित्रपट आपण बघू शकलो असतो. पण हे सगळं आधीचं आणि कृष्ण धवल सिनेमाबद्दल आपण बोलत असताना इतके धाडसी प्रयोग करणं हे सुद्धा फार महत्त्वाचं ठरतं.

आणि आपल्याला श्रोते वेगवेगळ्या आठवणी ज्या सांगतायत की त्या वस्तूंबद्दल, तेव्हा काहींनी सांगितलं की जुने फोटो सापडले, एकींनी सांगितलं की त्यांना डिजिटल कॅमेरा सापडला त्यांचा जुना. तर किती बघा हा काय योगायोग असू शकतो सुंदर, की आज जागतिक फोटोग्राफी दिवस आहे, जगभर आज फोटोग्राफी दिवस साजरा केला जातोय. आणि त्याच्या मागचं कारण म्हणजे की फोटोग्राफीची कला ही किती महत्त्वाची आहे ती, आणि त्यामार्फत इतिहास कसा जपला जातो, या दोन्ही गोष्टींसाठी आजचा दिवस हा विश्व फोटोग्राफी दिवस किंवा इंटरनॅशनल फोटोग्राफी डे म्हणून साजरा केला जातो. तर यावर्षीची थीम काय माहिती आहे, किती सुंदर थीम आहे, यावर्षीची थीम आहे घर. जगभरातल्या फोटोग्राफर्सना किंवा जे हौशी आहेत, व्यावसायिक आहेत, त्यांच्यासाठी घर म्हणजे काय, त्यांना घर म्हणजे काय वाटतं, ते त्यांनी फोटोच्या माध्यमातून मांडावं, व्यक्त व्हावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे काही जणांना घर म्हणजे आपलं घर वाटेल, इमारत वाटेल, खोली वाटेल, काही जणांना घर म्हणजे निसर्ग वाटेल, असं काहीही त्याचा जितके त्याचे वेगवेगळे अर्थ आपण काढू त्याचे अर्थ निघू शकतात. त्यामुळे यावर्षीची थीम आहे घर, विश्व फोटोग्राफी दिवस आहे. मी असं सांगते जसं काय, चला हा पेपर आहे तुमचा, हा विषय आहे, आजचा संपूर्ण दिवस आहे, तुम्हाला ही ही तुमची असाइनमेंट आहे, आता शोध हा घर म्हणजे काय. नाही नाही, असाइनमेंट म्हणून नाही, पण एक मजेशीर कृती म्हणून. आणि आपल्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये आता कॅमेरा आहे, तर आपण मनातनं तर हौशी फोटोग्राफी करतोच, जे व्यावसायिक असतील ते तशा पद्धतीचे करत असतील, फोटो काढत असतील. तर आज घराचे फोटो काढूया, मग घर आपल्यासाठी काय वाटतं त्याचे फोटो काढूया, बघूया आणि सेलिब्रेट करूया आजचा दिवस, आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी दिवस.

आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरे होणारे पाळले जाणारे दिवस त्याच्याबद्दल आपण बोललो. अजून काही दिनविशेष त्याहीबद्दल बोललो. स्वागत सिरीज हीही आपण आज तोही विषय घेतला आणि आता काही मालिका आपण सुरू करतो जेणेकरून छान छान विषय आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचतील. त्यातलीच ही एक सुभाषित गुंजनम. 7 वाजतायत आणि आता सादर करत आहोत सुभाषित गुंजनम. लेखन आणि निवेदन स्वाती बापट यांचं सुभाषित गुंजनम.

अमंत्रम अक्षरम नास्ती। ध्वनीची भाषा वापरणाऱ्या आपल्या मानवी समाजामध्ये प्रत्येक अक्षराला काही ना काहीतरी विशेष महत्व आहे, किंबहुना प्रत्येक अक्षर हे मंत्राप्रमाणेच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। जप करताना सांगितली जाणारी बीजाक्षर मंत्र हे याचं उत्तम उदाहरण म्हणता येतील। ओम गं गणपतये नमहा किंवा ओम हम हनुमते नमहा या मंत्रातील गम हम ही बीजाक्षर मंत्र आहेत, जी त्या त्या विशिष्ट देवतांची ऊर्जा शक्ती जागृत करण्याचं काम करतात। या न्यायाला अनुसरून आपल्या बाराखडीतील प्रत्येक अक्षर हे मंत्रशक्तीने युक्त आहे। ओंकार साधनेमध्ये तर ही बाराखडीतली अक्षरं आजार दूर करण्याचा रामबाण उपाय म्हणून सुचवली जातात। या उपचार पद्धतीत काही विशिष्ट अक्षरांची बाराखडी योग्य पद्धतीनं वारंवार म्हणायला लावतात, ज्यामुळे आपल्या शरीरातल्या अवयवांना झालेला आजार दूर पळून जातो आणि पुन्हा तो आजार होण्याची शक्यता अगदी कमी होते। नास्ती मूलम अनौषधम, अशी कोणतीही वनस्पती नाही जिचं मूळ हे औषधी गुणधर्मांनी युक्त असं नाही। प्रत्येक वनस्पतीच्या मुळामध्ये काही ना काहीतरी औषधी गुणधर्म असतातच। अयोग्य पुरुष नास्ती, कोणतीही व्यक्ती ही पूर्णतः निरुपयोगी अजिबातच नसते। प्रत्येक माणसामध्ये काहीतरी गुणविशेष असतोच असतो। वरच्या तीनही चरणांनंतर सुभाषितकार शेवटी म्हणतो योजकस्तत्र दुर्लभः, अर्थात या जगात व्यर्थ निरुपयोगी असं काहीच नाही। योग्य ठिकाणी योग्य वस्तूची किंवा व्यक्तीची योजना करणारा मात्र दुर्लभ असतो। अभ्यासात फारशी चमक न दाखवणारे शाळेतले विद्यार्थी कधीकधी चित्रकला क्रीडा संगीत इत्यादी इतर क्षेत्रात स्वतःची चुणूक दाखवतात, तेव्हा अशा विद्यार्थ्यांना त्यांच्यातील गुणविशेष ओळखून योग्य मार्गदर्शन करणारे शिक्षक हे खरेखुरे योजक म्हटले पाहिजेत, नाही का?

सुभाषित गुंजनम, लेखन आणि निवेदन स्वाती बापट यांचं, सादर करते गुरुनाथ तेरवणकर. आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण हा कार्यक्रम ऐकलात. आणि आता छानसं गाणं, त्यानंतर प्रादेशिक बातम्या असणार आहेत, मध्ये अर्थातच मी छोटासा संवाद साधेनच.

आणि आता कोणी कोणी सहभाग नोंदवलाय 6:30 आतापर्यंत नव्याने, कारण त्याआधीच्या सगळ्या श्रोत्यांबद्दल मी सांगितलं होतं. कमलाकर शेळके, हरिश्चंद्र माचरेकर, महेंद्र चव्हाण, श्रेय मिलेश, गजानन राऊत, जयंत जोशी, गजानन पाटील, मेघना आकाशे, मधुलता आणि सोनाली चेऊलकर, स्नेहा प्रभुदेसाई, श्रीकांत गोखले. त्यानंतर आपल्याला मेसेज आहे समीधा तांबे यांचा. नाव सांगा प्लीज तुम्ही जेव्हा मेसेज करता तेव्हा. कमलाकांत जाधव यांनी मेसेज केलेला आहे. अभय कुमार यांनीही मेसेज केलेला आहे आपल्याला. अभय कुमार हिरास. जितेंद्र देशपांडे यांचा मेसेज आहे. प्रेरणा कुलकर्णी, राजेंद्र येखे, आनंद मुकाशी, प्रांजल गुर्जर, प्रदीप गुर्जर, मोहन दळवी, इराणी अश्विनी भगत, शलाका जोशी, आत्माराम खराडे आपल्याला मेसेज आहे. प्राची पटवर्धन यांचा. कल्पना राजू यांचाही मेसेज आहे. नरेंद्र साळगावकर, शोभा सप्रे, प्रज्ञा वनारसे, किरण, श्रीपाद जोशी, विजयंत चितळे, वैशाली मणेरीकर यांनी मेसेज केलेला आहे. रेवती सरनाईक यांनी, रवींद्र कुडाळकर, स्वाती पित्रे आपल्याला मेसेज आहे. ज्योती प्रकाश देशपांडे यांचा. माधव वाघ, भूषण सप्तर्षी आपल्याला. प्रतिभा पाटील यांनी मेसेज केला. विशाल लिंगायत, भरत सुखदरे, ज्योती घोसाळकर, रवींद्र खरे, नरेंद्र जाधव यांनी मेसेज केला आहे. मीनल महंत, बाळ वांगणकर, श्रीप्रकाश वाघ यांनीही मेसेज केलेला आहे. आत्तापर्यंत एवढ्या जणांचे मेसेजेस आले आणि आता 7:10 प्रादेशिक बातमीपत्र असणारे

पुणे केंद्राहून दिला जाणार आणि त्यानंतर 7:20 आपली उत्तरार्धात पुन्हा भेट होणार आहे. मंगला पै, नागेश चौगुले, श्रद्धा आणि निलेश पवार यांनी सुद्धा जाता जाता मेसेजेस केलेत. काही क्षणातच आपण ऐकणार आहात प्रादेशिक बातम्या पुणे केंद्राहून दिल्या जाणाऱ्या.

आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। एसआयआर अंतर्गत राज्यातल्या 7,71,00,000 मतदारांचे अर्ज दाखल, मात्र अद्याप 2 कोटी मतदार बाकी। श्री क्षेत्र पंढरपूरसाठीच्या विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। राज्य शासनाच्या कामकाजासंबंधीच्या नवीन नियमावलीनुसार कोणत्याही मंत्र्यांनी घेतलेले निर्णय बदलण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील दोषी सचिन अंदुरेला जामीन मंजूर, जन्मठेपेच्या शिक्षेलाही मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती। आणि सन 2025 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर, अर्जुन पुरस्कार विजेत्यांमध्ये राज्यातल्या विदित गुजराती आणि दिव्या देशमुख या ग्रँडमास्टर्सचा समावेश। आता सविस्तर बातम्या। विशेष मतदार यादी पुनरीक्षण अर्थात एसआयआर अंतर्गत राज्यातल्या 7,71,00,000 मतदारांनी अर्ज दाखल केले आहेत, मात्र 2 कोटींहून अधिक मतदारांनी अर्ज अद्यापही जमा केले नसल्याचं आढळलं आहे। त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत। तथापि एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे। एसआयआर अंतर्गत मतदार गणना अर्ज सादर करण्यासाठी सोमवार 17 ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत होती। राज्यात 9,78,54,49 मतदार आहेत, त्यापैकी 2,07,03,268 मतदारांनी एसआयआरच्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज बूथस्तरीय अधिकाऱ्यांकडे जमा केले नसल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे। एसआयआरसाठी अर्ज दाखल न करणाऱ्यांचं प्रमाण 21%हून अधिक आहे। अर्ज दाखल न करण्याचं प्रमाण ठाण्यात सर्वाधिक म्हणजे 38% असल्याचं आढळलं आहे। मुंबई शहरात ते 37%, तर पुणे आणि नागपूरमध्ये हे प्रमाण 31%हून अधिक आहे। पुणे जिल्ह्यात मतदार गणना अर्ज भरण्यात बारामती, आंबेगाव आणि जुन्नर हे 3 विधानसभा मतदारसंघ पुढे आहेत। त्या तुलनेत पुणे शहरातले कोथरूड, खडकवासला आणि हडपसर हे 3 विधानसभा मतदारसंघ मात्र खूपच मागे असल्याचं दिसून आलं आहे। प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्टला प्रसिद्ध होईल। या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6, घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येणार आहे। त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल। श्री क्षेत्र पंढरपूरसाठीच्या विशेष पुनर्वसन धोरणाला काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली, त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आणि वाणिज्य संकुल आराखड्यातील 3,993,90,00,000 रुपयांच्या विकास कामांना गती मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रकल्पबाधितांना विशेष पॅकेज देण्याच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडून हे धोरण सादर करण्यात आलं आहे। याशिवाय जायकवाडी प्रकल्प टप्पा 2 साठी 6,000 कोटींहून अधिक रुपयांच्या आर्थिक तरतुदीला, तसंच गडचिरोली इथल्या जिल्हा क्रीडा संकुलातील टप्पा 2 मधल्या विविध क्रीडा सुविधांच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली आहे। महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 सुधारणा करायला मान्यता। पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातल्या मौजे मोशी इथल्या 15 हेक्टर शासकीय जमीन चिंचवड गावातील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम अनुदानित आदिवासी आश्रमशाळेला देण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला। यूसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजनाला आवश्यक मदत करायलाही राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली। न्यायप्रविष्ट प्रकरण वगळता कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे। त्यासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र शासन कामकाज नियम 2026 लागू केले आहेत। या नवीन नियमावलीमुळे प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांना आता व्यापक अधिकार मिळाले आहेत। सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं आता मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय लेखी कारण नोंदवून बदलण्याचा अधिकार मिळाला आहे।

मुख्यमंत्री प्रशासकीय कामकाजाबाबत कोणतीही माहिती कोणत्याही मंत्री राज्यमंत्री किंवा सचिवांकडून मागवू शकतात आणि ती त्वरित पुरवणं संबंधित विभागाला बंधनकारक राहणार आहे. ब्रिक्स आयसीटी कार्यगटाच्या पुण्यात सुरू असलेल्या 7व्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा संबंधित लक्ष्य गट आणि डिजिटल ब्रिक्स कार्यदलाची प्रत्यक्ष बैठक काल पार पडली. बैठकीत डिजिटल पायाभूत सुविधांबाबत सहभागी देशांनी आपले राष्ट्रीय दृष्टिकोन सादर केले. नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयानं उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. ही समिती महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईचीही चौकशी करेल. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि व्ही मोहन्ना यांच्या खंडपीठानं काल हे आदेश दिले. समितीच्या सदस्यांची नावं आज जाहीर केली जाणार आहेत. महाराष्ट्र सरकारनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 2% वाढ केली आहे. राज्य सरकारच्या सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता 60% महागाई भत्ता मिळेल. जानेवारी ते जुलैची थकबाकी ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत दिली जाणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. गुंतवणूक तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये भारत आणि जगाची जोडणी करण्यासाठी महाराष्ट्र हे प्रवेशद्वार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय परिषद 2026 काल मुख्यमंत्री बोलत होते. शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञानाचा स्वीकार करून शेतीचा पाया भक्कम करावा आणि विकसित महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान द्यावं असं आवाहन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद इथं वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार सोहळ्यात बोलताना केलं. पुसद इथं वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये ते बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातला दोषी सचिन अंदुरे याला मुंबई उच्च न्यायालयानं काल जामीन मंजूर केला. न्यायालयानं त्याच्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. अंदुरे याच्या विरोधातलं अपील प्रलंबित असताना त्याला जामीन देण्यात आला आहे. डॉ नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पुण्याच्या विशेष न्यायालयानं मे 2024 सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना हत्येच्या आरोपात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत पुढील वर्षी म्हणजे 2027 फेब्रुवारी मार्च या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 10वीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आजपासून 31 ऑक्टोबरपर्यंत आवेदनपत्र दाखल करणाऱ्यांना नियमित परीक्षा शुल्क भरावं लागेल. त्यानंतर 1 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज दाखल करता येणार आहेत. केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयानं काल 2025 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये राज्यानं उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विदित गुजराथी आणि ग्रँडमास्टर दिव्या जितेंद्र देशमुख यांना अर्जुन पुरस्कार, नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना द्रोणाचार्य पुरस्कार तर पुण्यातल्या आर्मी पॅरालिम्पिक नोड यांना राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार जाहीर झाला आहे. एकंदर 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुण्यात सुरू असलेल्या 16व्या कनिष्ठ महिला राष्ट्रीय हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत चंडीगड, ओडिशा, मध्य प्रदेश आणि मणिपूर संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. यजमान महाराष्ट्राच्या संघाला मणिपूरच्या संघाकडून 2-3 असा पराभव पत्करावा लागला आहे. बालेवाडी इथल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात 5व्या राष्ट्रीय कॅडेट कनिष्ठ आणि वरिष्ठ क्योरुगी तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली. या स्पर्धेत 30 राज्यातले 2000 खेळाडू आणि प्रशिक्षक सहभागी झाले आहेत.
श्रीलंकेत गॉल इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या चौथ्या दिवसअखेर काल यजमान संघाची धावसंख्या 484 होती. विजयासाठी श्रीलंकेला आणखी 288 धावांची गरज आहे. भारताचा दुसरा डाव काल 193 धावात आटोपला. मात्र पहिल्या डावातील 178 धावांच्या आघाडीमुळे श्रीलंकेपुढे विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवता आलं आहे.

हवामान. उद्या सकाळपर्यंतच्या अंदाजानुसार कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. एसआयआर अंतर्गत राज्यातल्या 7,71,00,000 मतदारांचे अर्ज दाखल, मात्र अद्याप 2 कोटी मतदार बाकी. श्री क्षेत्र पंढरपूरसाठीच्या विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्य शासनाच्या कामकाजासंबंधीच्या नवीन नियमावलीनुसार कोणत्याही मंत्र्यांनी घेतलेले निर्णय बदलण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार. डॉ नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातला दोषी सचिन अंदुरेला जामीन मंजूर. जन्मठेपेच्या शिक्षेलाही मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती. आणि सन 2025 ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर. अर्जुन पुरस्कार विजेत्यांमध्ये राज्यातल्या विदित गुजराती आणि दिव्या देशमुख या ग्रँडमास्टर्सचा समावेश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई एफएम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवर रेनबो फंडेच्या उत्तरार्धात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यांना नमस्कार, सुप्रभात. जर आत्ताच कोणी आपल्याशी जोडलं गेलंय त्यांच्यासाठी आणि जे 5 वाजल्यापासून जोडले गेलेत मनापासून आभार आणि मेसेज करतायत आवर्जून त्यांच्यासाठी सुद्धा आणि मेसेज न करता सुद्धा जे जोडले गेलेत मनापासून धन्यवाद आपल्याबरोबर आहात त्यासाठी. गाणं छानसं आणि नंतर लगेच आनंदी राहण्यासाठी कोणता असा उपाय आहे जो आपण पटकन करू शकतो की प्रयोग आहे जो आपण पटकन करू शकतो, दोनपैकी काय असणार आहे आज ते गाण्यानंतर लगेच.

आणि आता पटकन आनंदी होण्याचा आज आहे एक प्रयोग. पण त्या अगोदर इतकं सुंदर गाणं ऐकल्यानंतर श्रावणाची आपण मजा छान अनुभवतो आहोत वेगवेगळ्या गोष्टी. फक्त प्रश्न असा पडलाय आत्ता की छत्री घेऊन बाहेर पडायचं आहे की नाही पडायचं आहे, कळतच नाही आहे. म्हणजे ऊन तर आहे पण थोडंसं बाहेर गेल्यानंतर पावसाची एक सरी

येते आणि लगेच निघून जाते आणि काहीच कळत नाही की नेमकं काय करायचंय. काय उपाय मनात येतोय? नको, छत्री गपचूप घेऊन जाऊया, न भिजलेलं उत्तम. एनिवे, आनंदी होण्यासाठी आजचा प्रयोग आहे, उपाय नाही प्रयोग. काय की आज रंगांचा प्रयोग आपण करणार आहोत, ठीक आहे? असं जर वाटत असेल की नाही बाबा छान नाही वाटत आहे, मरगळ येणार आहे, किंवा नाही आज सगळं छान आहे तरीसुद्धा अजून आनंदी राहायचं आहे, काय करायचं आहे त्याच्यासाठी, तर आपल्याला काही साधन वगैरे लागत नाही, डोळे बंद करायचे आहेत. आणि बघा हा प्रयोगात काय सांगते मी, नीट ऐका. केले डोळे बंद, 30 सेकंदाची गोष्ट आहे. मी जेव्हा म्हणते की लाल रंग, तर लाल रंग म्हटल्याबरोबर तुमच्या डोळ्यासमोर किंवा तुम्हाला कोणती चव आठवली, लाल रंग म्हटल्याबरोबर कोणती चव आठवली, पटकन 30 सेकंदात ते सगळे पदार्थ डोळ्यासमोर येऊन जातात आणि बघा चेहऱ्यावर हास्य येईल. पहिले याच गोष्टीने असं वाटेल की लाल रंग म्हटल्यावर चव हे काय, पण काहीतरी वेगळंच आहे म्हटल्यानंतर पदार्थसुद्धा येत जातील. काय गंमत आहे त्याबद्दलची मी सांगणार आहे, पण चेहऱ्यावर हसू मात्र नक्की येईल. आणि हा प्रयोग इतका भारी आहे, भन्नाट आहे, त्याच्याबद्दल सांगते या गाण्यानंतर. पण लाल रंग म्हटल्याबरोबर डोळ्यासमोर किंवा मनात कोणती चव आली, बघा करून हा प्रयोग.

हा प्रयोग कसा वाटला? गमतीशीर होता? सुरुवातीला असं वाटलं की अरे हा काय प्रश्न विचारला, किती ऑड प्रश्न आहे. लाल रंग म्हटल्यानंतर कुठली चव आठवली? आम्हाला वाटलं होतं लाल रंग म्हटल्यानंतर काय डोळ्यासमोर आलं, तर गुलाब आला असतं पटकन, जास्वंदीचं फूल आलं असतं. नाही, पण हा प्रश्न ऑड नाहीये. एके ठिकाणी असं म्हटलंय की रंग हा फक्त नुसता दिसण्याच्या रंगातनं येतच नाही मुळी, रंगाला चव असते, रंगाला सुगंध सुद्धा असतो. मी जर म्हटलं असतं की डोळे बंद

करा आणि लाल रंग म्हटल्याबरोबर कुठला सुगंध येतोय, तो गुलाबाचा सुगंध पटकन आला असता आणि त्याने आपण आनंदी झालो असतो. पण लाल रंग म्हटल्यानंतर आपल्या श्रोत्यांना इतकी वेगवेगळी उत्तरं आठवली, तिखट चव आठवली, एकतर काही जणांना कलिंगडाची चव, सफरचंदाची चव, लाल रंग म्हटल्यावर गोड चव कशी नाही आठवली, गाजर हलवा डोळ्यासमोर आला पाहिजे. तर ही एक छोटीशी एक्सरसाइज आहे आपल्या मेंदूसाठी आणि त्याने आनंदी मात्र नक्की वाटतं, छान वाटतं. जर आपल्याला मूड आपला पटकन चेंज करायचा असेल तर असे ऑड वाटणारे प्रश्न जे खरं तर ऑड नाही आहेत ते जर आपण आपल्या मेंदूला विचारले तर त्या आधीच्या मूडमधनं बाहेर यायला मदत होते. उदाहरणार्थ परत, लाल रंग डोळ्यासमोर आला, कुठली चव आठवते, ऑड वाटणारा प्रश्न पण किती जोडलेला आहे, किती त्याचा सहसंबंध आहे हे आपल्याला लगेच लक्षात येतं. छान छान उत्तरं दिलेत आपल्या सगळ्या श्रोत्यांनी आणि हे आधी मी फक्त उपाय सांगायचे, आता हे प्रयोग कसे वाटतात ते पण मला जाणून घ्यायला आवडेल. छानसं गाणं आणि मग कदाचित दोन गाणी ऐकवीन बॅक टू बॅक आणि मग त्याच्यानंतर आपण आपल्या पुढल्या मालिकेकडे जाणार आहोत. सुभाषित गुंजनमसुद्धा आपल्या श्रोत्यांना खूप आवडते, ती मालिका आवर्जून श्रोते मेसेजमध्ये सांगतात. गाण्यांनंतर पुढची मालिका.

हा काय एक एक गोष्टी आता आपले सगळे श्रोते सांगायला लागलेत. बरेच आधीपासूनच आपल्या कार्यक्रमात सहभागी आहेत आणि त्यांनी अगदी पेरूवर ते लाल तिखट वगैरे मीठ घालून ती सुद्धा चव इथपर्यंत आता आपण क्रॅक केले. लाल रंगाची चव म्हणजे फक्त झणझणीत नाही तर त्याच्यात स्पेसिफिकेशन्स आलीत. बघा हाच खेळ आहे आणि हाच एकदम आनंदी राहण्यासाठीचा प्रयोग आहे. प्रयोग आवडतात असं सुद्धा आपले श्रोते सांगतात. अखिलेश कारेकर, संध्या गावकर, त्यानंतर सोनाली राणे, नंदकुमार पाटील, आपल्याला गायत्री वैशंपायन यांचा मेसेज आहे, गीता पाटील, सी आर स्वामी, स्मिता आणि विवेक नेवाळकर, गौतम भिंगारडे, सुरेश बावकर, अलका अल्मेडा, सुभाष चव्हाण, आशा ढोळस आपल्याला मेसेज केला आहे, श्रीप्रकाश वाघ यांनी, त्यांनी ना एकदम असं म्हणजे लाल तिखट मिरची असं सांगितलं म्हणून हसायला आलं मला. हितेंद्र दास, शिल्पा तोडणकर आपल्याला मेसेज केला, त्यांनी त्यांचं नाव नाही सांगितलेलं. आधीश ओके, आधीश यांचा मेसेज आहे. वैदेही बेर्डे, केशव संत, बिटाची चव वगैरे सांगितली आहे इरा आणि अश्विनी भगत यांनी. हेमंत मुळे आपल्याला मेसेज आहे, उमा यांचा, वीरेंद्र घाटोळ यांनी मेसेज केलेला आहे, प्रियांका किरण कांबळे यांचा मेसेज आहे, सचिन क्षीरसागर, अरुण घोगळे, दीपा पालकर, मंगेश म्हात्रे, मिलिंद टिपणीस यांनी मेसेज केलेला आहे, योगेश महाजन, लतिका मालपेकर, माधव वाघ, त्यानंतर आपल्याला मेसेज आहे बंडू काका यांचा, कल्पना राजू, नरेंद्र सामंत, अज्ञात मुंबई आवडते असा सुद्धा मेसेज आलेला आहे लता म्हात्रे. आणि काही वेळातच 7:45 आपण ती मालिका ऐकणार सुद्धा आहोत. पूनम सोईतकर, विकास टेमकर, बरेच मेसेजेस आहेत. जाता जाता कोणी कोणी सहभाग नोंदवलाय ते सांगते. सुंदरसं गाणं आणि त्यानंतर आपली मालिका.

0: श्रोत्याहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत मलबार हिलवरच्या जुन्या ब्रिटिश बंगल्यांच्या गोष्टीचा तिसरा भाग. पूर्वीचा कोर्सले बंगला अर्थात नंतरच्या सह्याद्री बंगल्यात मुख्यमंत्री या नात्यानं यशवंतराव चव्हाण जेमतेम दोनच वर्ष राहिले. 1962 सालात झालेल्या भारत चीन युद्धाच्या दरम्यान भारताच्या संरक्षण मंत्रीपदाची सूत्र हाती घेण्यासाठी यशवंतराव दिल्लीला गेले. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला तो असा आणि हा वाक्प्रचार बहुतेक याचमुळे जन्माला आला असावा. यशवंतरावांनी दिल्लीला प्रयाण केल्यानंतर महाराष्ट्राचे द्वितीय मुख्यमंत्री म्हणून मारोतराव कन्नमवार यांच्याकडे सूत्र आली आणि मारोतराव सह्याद्रीवर मुक्कामाला आले. त्यांना या बंगल्यातून महाराष्ट्राचा कारभार हाकण्याची संधी जेमतेम वर्षभर मिळाली. मुख्यमंत्रीपदावर असतानाच दिनांक 24 नोव्हेंबर 1963 रोजी मारोतरावांचं निधन झालं. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून मारोतरावांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री असलेल्या पी के सावंत यांची निवड झाली. पी के सावंत यांनी 25 नोव्हेंबर 1963 ते 5 डिसेंबर 1963 अशा अवघ्या 10 दिवसांसाठी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळला. काळजीवाहू असल्याने ते सचिवालयातून म्हणजे आत्ताच्या मंत्रालयातून कारभार पाहत असत. या काळात सह्याद्री बंगला मात्र मोकळाच होता.
1: कन्नमवारांच्या पश्चात त्यांच्या मंत्रिमंडळातले ज्येष्ठ सदस्य वसंतराव नाईक यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली. वसंतराव महाराष्ट्र हे द्विभाषिक राज्य असल्यापासूनच मंत्रिमंडळात होते. ज्येष्ठ मंत्री या नात्यानं त्यांना सह्याद्रीपासून जवळच असलेला डन वेगन नावाचा बंगला देण्यात आला होता. ब्रिटिश पद्धतीचा हा बंगला सह्याद्रीच्या तुलनेत खूपच लहान होता, पण होता मात्र अतिशय देखणा. लाल कौलांचा गर्द झाडा झुडपात लपलेला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक यांनी आपला मुक्काम सह्याद्रीवर हलवणं अपेक्षित होतं, परंतु त्यांनी तसं न करता डन वेगनवरच राहायचा निर्णय घेतला. त्याला कारण होतं. जवळपास 7 वर्ष त्यांचा डन वेगन बंगल्यात मुक्काम होता. त्याच्याशी त्यांचे बंध जुळले होते. त्यांच्या सुखदुःखाचा तो बंगला साक्षीदार होता. वसंतरावांनी बंगल्याच्या आवारात अनेक झाडं आपल्या हातानं लावली होती. त्यांच्या पत्नी वत्सलाबाईंनीही या बंगल्याचा आवार, आतली मांडणी साधी परंतु टापटिपीनं ठेवली होती. सह्याद्रीच्या तुलनेत डन वेगन बंगला अगदीच साधा होता. कौलारू छपराची बैठी बांधणी, सगळीकडून मोकळे दरवाजे आणि कोणताही खासगीपणा नसलेल्या परंतु घरंदाजपणाचा स्पर्श असलेल्या या बंगल्याशी नाईक कुटुंबाचं एक नातं तयार झालं होतं. याच कारणानं मुख्यमंत्री होऊनही वसंतरावांनी आपलं अधिकृत निवासस्थान सह्याद्री बंगल्यावर न हलवता डन वेगन बंगल्यातच ठेवायचा निर्णय घेतला.
0: वसंतरावांनी फक्त एक बदल केला, डन वेगन बंगल्याचं नाव बदलून ते वर्षा केलं. शेती प्रधान महाराष्ट्राचं पावसाशी असलेल्या नात्याचं प्रतिबिंब या नावात उतरलं होतं. मुख्यमंत्री म्हणून आपली संपूर्ण कारकीर्द वसंतराव या बंगल्यातच राहिले. त्यांच्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या पुढच्या मुख्यमंत्र्यांनीही

0: रीती नावं होती.
1: आपल्या जन्मभूमीचं प्रतिबिंब बंगल्याच्या अल्पाक्षरी नावात पाहण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचं लक्षात येतं. उदाहरणार्थ कोर्सले हे नाव, हे इंग्लंडमधल्या विल्डशायरमधल्या वॉर्मिन्स्टरच्या जवळ असलेलं गाव आहे. या बंगल्यात राहणारा पहिला अधिकारी कदाचित या गावातला रहिवासी असावा. हा बंगला आणि त्याचा परिसर पाहून त्याला आपल्या गावच्या घराची आठवण झाली असावी. डनमेगन हे स्कॉटलंडमधल्या एका गावाचं नाव आहे. ह्या बंगल्यात जो कोणी अधिकारी प्रथम राहायला आला असेल तो कदाचित स्कॉटिश असावा. काही वर्षांसाठी मातृभूमीपासून हजारो मैल दूर आलेल्या त्या अधिकाऱ्याला आपल्या गावाची आठवण येत असणं स्वाभाविक आहे. वसंतराव नायकांनी नाही का या बंगल्याचं नाव बदलून वर्षा असं केलं.
0: वर्षा बंगल्याच्या काहीस समोर गर्द झाडीत लपलेलं पाकिस्तानचे निर्माते बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्हा यांचं जिन्हा हाऊस नावाचं घर आहे. रस्त्यावरून सहज दिसत ते. या घराचं अधिकृत नाव साऊथ कोर्ट असं आहे. हाही पूर्वाश्रमीचा ब्रिटिश काळातलाच बंगला. वर्षा बंगल्याच्या शेजारीच ज्ञानेश्वरी बंगला आहे. या बंगल्याचं ब्रिटिशकालीन नाव होतं टू गॅबल्स. गॅबल म्हणजे उंच आढळ असलेल्या घराच्या तीव्र उताराच्या छपराच्या पाख्या खालच्या भिंतीचा त्रिकोणी भाग. जुन्या काळी या बंगल्याला अशी दोन छपरं असावीत.
1: शिवनेरी बंगल्याचं नाव होतं शॅलेट. डोंगराळ भागात बांधलेलं लाकडाचं घर म्हणजे शॅलेट. मुक्तागिरी या बंगल्याचं जुनं नाव होतं ब्युली. हे तर दक्षिण इंग्लंडमधलं हॅम्पशायर परगण्यातल्या एका गावाचंच नाव आहे. सेवासदन बंगला म्हणजे जुना मरीफिल्ड, हे स्कॉटिश नाव आहे. देवगिरीचं जुनं नाव क्रिझमिल, तर रामटेक म्हणजे जुना सी व्ह्यू बंगला. मलबार हिलच्या पश्चिम किनाऱ्याला लागून असणाऱ्या नारायण दाभोळकर मार्गावर मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशाचाही बंगला आहे. या बंगल्याचं जुनं नाव फिंतोना किंवा हाय माउंट असावं. या बंगल्यांची नावं आणि त्याचा अर्थ तुम्ही गुगल करून पहा, अतिशय मनोरंजक माहिती हाताशी येईल.
0: जेम्स डग्लसच्या पुस्तकात उल्लेख केलेल्या द क्लिफ या बंगल्याचा शोध मध्येच मार्ग बदलून कोर्सले डनवेगन मार्गे फिंतोना हाय माउंट पर्यंत कधी गेला हे लक्षात आलं नाही ना. जुनी माहिती शोधताना दुसरी तेवढीच मनोरंजक माहिती हाती लागते. हीच तर इतिहासाच्या अभ्यासाची गंमत आहे.

आणि श्रोते हो, ही होती मलबार हिलवरच्या जुन्या ब्रिटिश बंगल्यांची गोष्ट. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि आशिष शेडगे. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम अज्ञात मुंबई, आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. आणि आता मंडळी निरोप घ्यायची वेळ झाली आहे, पण जाता जाता काही श्रोते आवर्जून अज्ञात मुंबईबद्दल त्यांची प्रतिक्रिया देतात आणि त्यांना हे शीर्षक गीतसुद्धा खूप आवडतं. माहिती तर आवडतेच, पण शीर्षक गीतसुद्धा खूप आवडतं असं सांगतायत. मनीषा कामेरकर, शैलेश नायगडे, त्यानंतर आपल्याला मेसेज आहे अस्मिता, आदित्य भुजबळ आणि कुटुंब, राहुल रेणावीकर, कल्पा माइंडकर.

नीता देशपांडे, मनीषा सोमण, आपल्याला मेसेज आहे वर्षा भावार्थी यांचा, सुधा डमरे यांनी त्यांचं नाव नाही दिलेलं, प्लीज तुमचं नाव सुद्धा सांगत जा, संयोगिता बापट, विद्या गिजरे, राधा संत, आपल्याला मेसेज आहे प्रमोद कारखानीस यांचा, सूर्यकांत कुंभार, अनिल गावडे, ह्या सगळ्या मंडळींनी जाता जाता मेसेजेस केलेत आणि त्यातले बरेच श्रोते हे अज्ञात मुंबईबद्दल सांगतायत. सुभाषित गुंजनमबद्दल सुद्धा आवर्जून सांगतायत की रोज काहीतरी त्यातून नवं सापडतंय, नवा विषय कळतोय, नवीन अर्थ आपल्यापर्यंत पोहोचतोय. त्यामुळे अशाच प्रतिक्रिया आणि प्रतिसाद देत राहा. जे मेसेजेसच्या माध्यमातून जोडले ते कायम बरोबर आहेतच, आणि जे मनातल्या मनात मेसेज पाठवतात आणि सांगतात वा छान झाला हा कार्यक्रम आणि रेडिओ ऐकत असतात सातत्याने, त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते. स्वतःची, स्वतःच्या जवळच्यांची छान काळजी घेऊया आणि दिवसभरात असं एखादं काम करूया ज्याने आपल्या मनाला पूर्ण समाधान मिळेल. दिवस जसा ठरवला आहे तसा जाओ, आनंदात जाओ. याच नोटवर आजच्या कार्यक्रमात इथेच थांबते. मी रश्मी आंबेडकर आपला निरोप घेते. नमस्कार.

आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रीय परीक्षा परिषदेकडून परीक्षा विषयक गटामध्ये फेरबदल, 600 तज्ञ कार्यमुक्त। झारखंडमध्ये रद्द करण्यात आलेल्या 44 भरती परीक्षांची यादी जाहीर। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तमिळनाडूच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर। भारतीय निवडणूक यंत्रणेच्या विश्वासार्हतेचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून कौतुक आणि ऋषभ पंतचा शतकी षटकार, गॉल कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी। आता सविस्तर बातम्या। राष्ट्रीय परीक्षा परिषद अर्थात एनटीएनं 600 तज्ञांना कार्यमुक्त करून नवीन तज्ञांची नियुक्ती करत आपल्या परीक्षाविषयक गटामध्ये फेरबदल केले आहेत, अशी माहिती शिक्षण मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे। परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची छाननी प्रक्रिया अधिक बळकट करण्यासाठी एनटीएद्वारे 4 स्तरीय तपासणी प्रणाली लागू केली जाईल। तसंच एनटीए पुढील 2 ते 3 आठवड्यात किमान 25 अधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करणार आहे। याव्यतिरिक्त एनटीएची कार्यालयं नवीन जागेत हलवली जातील आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्यांच्या मदतीने सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाईल। आगामी काळातील परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व सुरक्षा आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निर्देशानुसार एनटीएने घेतला आहे। झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झारखंड सरकारने अनियमिततेमुळे रद्द करण्यात आलेल्या 44 भरती परीक्षांची यादी काल जाहीर केली। यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे। रद्द करण्यात आलेल्या परीक्षांमध्ये 2014 पासून झारखंड लोकसेवा आयोग आणि टीएसआर डेटा प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड या बाह्य संस्थेद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षांचा समावेश आहे। रद्द करण्यात आलेल्या परीक्षांमध्ये औषध निरीक्षक, सहाय्यक प्राध्यापक, उपजिल्हाधिकारी, दंतवैद्य, सहायक अभियंता यांसह विविध जागांसाठी भरतीसाठीच्या परीक्षांचा समावेश आहे। जेपीएससी आणि जेएसएससी मधील अनियमिततेशी संबंधित प्रकरणांच्या सुनावणीसाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची विनंती उच्च न्यायालयाकडे केली जाईल। वरिष्ठ जिल्हाधिकारी अमिताभ कौशल यांच्या अध्यक्षतेखाली जेपीएससी आणि जेएसएससी मधील सुधारणांसाठी स्थापन करण्यात आलेली समिती 2 महिन्यात सरकारला आपला अहवाल सादर करेल। सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्य सरकारने जेएसएससी सीजीएल परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली होती। नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयानं उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे। ही समिती महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची तसंच पोलीस कर्मचाऱ्यांवरील झालेल्या हल्ल्याची चौकशी करेल। या समितीत सेवानिवृत्त न्यायाधीश, माजी पोलीस महासंचालक आणि सीबीआयच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश असणार आहे। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्स बागची आणि व्ही मोहन्ना यांच्या खंडपीठानं काल हे आदेश दिले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तमिळनाडूच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आज चेन्नईला पोहोचतील। ते उद्या चेन्नईजवळील कोवलम इथं होणाऱ्या दक्षिणेकडील राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या परिषदेला उपस्थित राहतील। या परिषदेला तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। देशभरातील घरांपर्यंत स्वयंपाकासाठी स्वच्छ, सुरक्षित आणि परवडणारा पाईपद्वारे पुरवला जाणारा गॅस पोहोचवण्याच्या उद्देशाने सरकारने घरगुती पीएनजी जोडण्यांना प्रोत्साहन देणारी योजना मंजूर केली आहे। ही योजना पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून लागू होईल। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे। सध्या देशभरात 1,74,00,000 घरगुती पीएनजी जोडणी देण्यात आली आहे। ही योजना 6 महिन्यांच्या कालावधीत 2 टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे। भारताच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या परिषदेत ब्रिक्स राष्ट्रांनी पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासावरील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा काल पुनरुच्चार केला। नवी दिल्ली इथं झालेल्या 12व्या ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीनंतर संयुक्त निवेदन जारी करण्यात आलं। ब्रिक्स राष्ट्रांनी शाश्वत विकासासाठी 2030 पर्यंत पॅरिस कराराची पूर्ण आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यासंदर्भात वचनबद्धता असून हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्रानं दिलेली कार्यपद्धती लागू केली जाईल असं पुन्हा एकदा अधोरेखित केलं। ब्रिक्स आयसीटी कार्यगटाच्या पुण्यात सुरू असलेल्या 7व्या बैठकीच्या 2 दिवशी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांसंबंधित गट आणि डिजिटल ब्रिक्स कार्यदलाची बैठक पार पडली। भारताच्या निवडणूक यंत्रणेची

विश्वासार्हता आणि सक्षमतेनं जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे असे गौरवोद्गार परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना काढले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या निवडणूक प्रणालीचं कौतुक केलं आणि अमेरिकेतील निवडणुकांमध्ये मतदारांच्या ओळखपत्राबाबत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केलेल्या टिप्पणीचा त्यांनी उल्लेख केला. या संदर्भात जयस्वाल बोलत होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ या समाजमाध्यमावरील संदेशात भारताच्या निवडणूक प्रक्रियेसंदर्भात काल कौतुक केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसोबत स्वाक्षरी केलेल्या 14 कलमी सामंजस्य कराराअंतर्गत इराणच्या सर्व अटींची पूर्तता होईपर्यंत हॉर्मुझची सामुद्रधुनी सागरी वाहतुकीसाठी बंद राहील असं इराणनं काल जाहीर केलं. दरम्यान अमेरिकेची इराणसोबत चर्चेची कोणतीही योजना नसल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्या शांतता चर्चेसाठी लष्करी संघर्ष थांबवण्याकरता सामंजस्य कराराद्वारे देण्यात आलेली 60 दिवसांची मुदत संपत असताना दोनही देशांकडून ही विधानं करण्यात आली आहेत. दिल्ली राज्य सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दिल्ली जल मंडळाच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या विस्तारीकरण संदर्भातील निविदा प्रक्रियेत अनियमितता असल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र कुमार जैन यांच्यासह मंडळाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी उदित प्रकाश राय आणि इतर 4 आरोपींना एसीबीनं अटक केली आहे. मंडळाच्या निविदा प्रक्रियेमध्ये तांत्रिक फेरफार करण्यात आला होता आणि द्वारे काही निवडक खासगी संस्थेला फायदा मिळवून देण्यात आला असं तपासात आढळून आलं आहे. इस्रायलनं सीरियाच्या अबू दुहूर हवाई तळावर काल हवाई हल्ले केले. या तळावर तुर्की सैन्याच्या तैनातीला रोखणं हा या कारवाईचा उद्देश असल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे. सीरियाने इस्रायलच्या या कारवाईचा निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्री असद अल शिबानी यांनी या हल्ल्यांना सीरियाच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. संयुक्त अरब अमिरातीनं इराणसोबतचे सर्व व्यापार व्यावसायिक देवाणघेवाण आणि आर्थिक व्यवहार पुढील आदेशापर्यंत स्थगित केले आहेत. आंतरराष्ट्रीय कायदा आणि जागतिक मानकांनुसार प्रादेशिक स्थिरता राखणं आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक प्रणालीची अखंडता अबाधित राखणं हा या निर्णयामागचा उद्देश असल्याचं संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या अफरा अल हामेली यांनी म्हटलं आहे. केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयानं काल 2025 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रानं उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विदित गुजराथी आणि ग्रँडमास्टर दिव्या देशमुख यांना अर्जुन पुरस्कार, नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना द्रोणाचार्य पुरस्कार तर पुण्यातील आर्मी पॅरालिम्पिक नोड यांना राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार जाहीर झाला आहे. एकंदर 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. श्रीलंकेत गॉल इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या चौथ्या दिवसअखेर काल यजमान संघाची धावसंख्या 484 होती. विजयासाठी श्रीलंकेला आणखी 288 धावांची गरज आहे. भारताचा दुसरा डाव काल 193 धावात आटोपला. मात्र पहिल्या डावातील 178 धावांच्या आघाडीमुळे श्रीलंकेपुढे विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवता आलं. ऋषभ पंतनं 69 चेंडूत 66 धावांची वेगवान खेळी करत सर्वाधिक धावा केल्या. या खेळीदरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये 100 षटकार पूर्ण करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. भारत आणि श्रीलंकेदरम्यान 2 सामन्यांची कसोटी क्रिकेट मालिका खेळली जात आहे. हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सिरमौर जिल्ह्यातील कापोटोजवळील खाणकाम क्षेत्रात काल दरड कोसळल्यानं 3 मजुरांचा मृत्यू झाला. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. तसंच सोलन जिल्ह्यात कोटी भागात दरड कोसळल्यानं शिमला कालका मार्गावरची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान हवामान विभागानं आज पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमधल्या काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रीय परीक्षा परिषदेकडून परीक्षाविषयक गटामध्ये फेरबदल, 600 तज्ञ कार्यमुक्त. झारखंडमध्ये रद्द करण्यात आलेल्या 44 भरती परीक्षांची यादी जाहीर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तमिळनाडूच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर.
भारतीय निवडणूक यंत्रणेच्या विश्वासार्हतेचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून कौतुक आणि ऋषभ पंतचा शतकी षटकार गॉल कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवतायत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
2: हर घर सूर्यघर.
3: व्यापारियों को आर्थिक सहायता करने वाली कर्ज योजना.
4: कॉस्मॉस स्मॉल बिजनेस लोन. इंटरेस्ट रेट सिर्फ 9.25% से शुरू.
3: कैश क्रेडिट या टर्म लोन के स्वरूप में 5 करोड़ रुपए तक लोन उपलब्ध. शर्तें लागू.
4: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्विस इंडस्ट्री के लिए फायदेमंद कर्ज योजना. कॉस्मॉस स्मॉल बिजनेस लोन.
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव बैंक. एनरिचिंग लाइफ.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपले स्वागत करते. नाशिक जिल्ह्याच्या आदिवासी पट्ट्यांमध्ये भूकंपाचे धक्के सातत्याने जाणवत आहेत. आज सकाळी 9 वाजता नाशिकच्या पेठ तालुक्यातील गोंदे, करंजाळी, भायगाव, देवगाव, आडगाव, भुवन, एकदरी परिसरात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. त्यात कोणतीही जीवितहानी अथवा मनुष्यहानी झालेली नाही असं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी इथे 9.5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे. या संदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून तपासाचा आढावा घेतला. या प्रकरणाची अत्यंत पारदर्शक आणि सखोल चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत असं त्या म्हणाल्या. या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा अशी विशेष विनंती मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2027 फेब्रुवारी मार्च या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 10वीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आजपासून 31 ऑक्टोबरपर्यंत आवेदनपत्र दाखल करणाऱ्यांना नियमित परीक्षा शुल्क भरावे लागेल. त्यानंतर 1 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज दाखल करता येऊ शकतील. पुणे जिल्ह्यातील मोशीमधील 15 हेक्टर शासकीय जमीन चिंचवडच्या क्रांतीवीर चापेकर समिती संचालित क्रांतीतीर्थ चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय आणि पुनरुत्थान समरसता गुरुकुलम अनुदानित आदिवासी आश्रमशाळेला देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत काल घेण्यात आला. या ठिकाणी मागास वंचित आदिवासी समाजासाठी सर्वांगीण विकासाचं केंद्र स्थापन करण्यात येणार असून ही जमीन महसूलमुक्त आणि भोगवटा मूल्यरहित किमतीनं कब्जे हक्कानं देण्यात येणार आहे. शाळांमधील पोषण आहाराचा दर्जा आणि स्वच्छता याबाबत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित विभागांना निर्देश दिले आहेत. शाळांमध्ये प्रत्यक्षात दर्जेदार सुविधा उपलब्ध आहेत की नाहीत याची शिक्षणाधिकाऱ्यांनी काटेकोर तपासणी करावी असं सांगून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, मोफत गणवेश योजना तसंच शाळांमधील भौतिक सुविधांच्या अंमलबजावणीत तडजोड खपवून घेतली जाणार नाही असं भुसे यांनी म्हटलं आहे. राज्य पातळीवरील शिक्षणाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन आढावा बैठकीत काल ते बोलत होते. गुणवत्तापूर्ण शिक्षणाला शालेय शिक्षण विभागाचं प्राधान्य असून पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, शाळांच्या इमारतींची दुरुस्ती, ई सुविधा, प्रयोगशाळा, क्रीडांगण याकडे विशेष लक्ष देण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. मुंबईच्या पत्र सूचना कार्यालयाच्या अभ्यास दौऱ्यात धाराशिवसह वाशिम, गडचिरोली आणि नंदुरबार जिल्ह्यातील पत्रकारांनी काल नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक कुमार लाहिरे यांच्याशी संवाद साधला. यावेळी पत्र सूचना कार्यालयाच्या उपसंचालक जयदेवी पुजारी आणि माध्यम अधिकारी श्रीयांका चॅटर्जी यांची उपस्थिती होती. या बैठकीत या जिल्ह्यांमध्ये धार्मिक आणि वनपर्यटनातून रोजगार निर्मिती, कॅन्सर स्क्रीनिंग सेंटरची मागणी, बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ, हळद प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन आणि उद्योगांसाठी सवलती या विषयांवर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान या जिल्ह्यांच्या विकासासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत नीती आयोगानं दिले. दिल्ली जलबोर्डाच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांच्या निविदा प्रक्रियेत कथित अनियमितता, तांत्रिक अटींमध्ये फेरफार आणि लाचखोरीच्या आरोपांप्रकरणी दिल्ली सरकारच्या भ्रष्टाचार विरोधी शाखा एसीबीनं माजी जलमंत्री सत्येंद्र जैन यांच्यासह 6 जणांना अटक केली आहे. दिल्ली सरकारच्या दक्षता संचालनालयानं केलेल्या तक्रारीनंतर 2024 हे प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आलं होतं. तपासादरम्यान दिल्ली जलबोर्डाच्या आधुनिकीकरण आणि क्षमता वाढवण्यासाठीच्या निविदा प्रक्रियेत काही विशिष्ट तांत्रिक अटी समाविष्ट करण्यात आल्याचं समोर आलं. या अटींमुळे एका विशिष्ट कंपनीला फायदा झाला आणि निविदेतील स्पर्धा मर्यादित करण्यात आल्या. तसंच वापरायच्या तंत्रज्ञान आणि माध्यमांबाबत प्रतिबंधात्मक अटी घालण्यात आल्या. प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या आवश्यक गुणवत्तेचे निकषही तांत्रिक अटींमध्ये समाविष्ट करण्यात आले नसल्याचा आरोप तपास यंत्रणेनं केला आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या BWF बॅडमिंटन विश्व विजेतेपद स्पर्धेत भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांनी मिश्र दुहेरी प्रकाराच्या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. त्यांनी मकाऊच्या लियोंग आयोग चोंग आणि एनजी वेंगची यांचा 21-11, 21-11 असा सरळ सेट्समध्ये पराभव केला. 15वं मानांकन असलेल्या ध्रुव आणि तनिषा यांचा पुढचा सामना 6वं मानांकन असलेल्या चीनच्या चेन फँग हुई आणि गो जिन वा या जोडीशी होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.

10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, let's start the fun.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणांकरिता राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे एनटीएला आदेश। फास्टॅगद्वारे स्थानिक मासिक पास आता देशभरातल्या 121 टोल नाक्यांवर उपलब्ध। भारत आणि सिंगापूर दरम्यान मंत्रिस्तरीय गोलमेज परिषदेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांसह प्रतिनिधिमंडळ रवाना। महाराष्ट्रात अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंशाचा समावेश। आणि क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धचा गॉल कसोटी सामना भारतानं 165 धावांनी जिंकला। नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणा आवश्यक असून त्याकरिता नेमलेल्या राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज एनटीए म्हणजेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले। या संदर्भात फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशननं दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुरू आहे। नीट परीक्षेच्या सुरक्षेसाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिली, मात्र या प्रवेश परीक्षेत संस्थागत बदल करण्याची शिफारस राधाकृष्णन समितीने केली होती, त्याच्याशी न्यायालयाने सहमती दर्शवली। दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयानं उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे। या समितीत सेवानिवृत्त न्यायाधीश, माजी पोलीस महासंचालक आणि सीबीआयच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश आहे। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि व्ही मोहना यांच्या पीठानं काल हे आदेश दिले। एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं 600 तज्ज्ञांना कार्यमुक्त करून आणि नवीन तज्ज्ञांची नियुक्ती करत आपल्या परीक्षाविषयक गटांमध्ये फेरबदल केले आहेत, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं समाजमाध्यमावर दिली आहे। उत्तरपत्रिका तपासणी अधिक सुरक्षित करण्यासाठी 4-स्तरीय तपासणी प्रणाली लागू केली जाईल। तसंच एनटीए पुढील 2 ते 3 आठवड्यात किमान 25 अधिकाऱ्यांची नव्यानं नियुक्ती करणार आहे। या व्यतिरिक्त एनटीएची कार्यालयं स्थलांतरित करून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाईल। आगामी परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व सुरक्षा आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निर्देशानुसार एनटीएनं घेतला आहे। एनएचएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं फास्टॅग अंतर्गत स्थानिक मासिक पासची व्याप्ती वाढवली असून आता देशभरातल्या 121 टोल नाक्यांवर ही सोय उपलब्ध असेल। या ॲपच्या ऑनलाईन सुविधेमुळं पात्र प्रवाशांना राजमार्ग यात्रा या मोबाईल माध्यमातून मासिक पास काढता येईल। यामुळे टोल नाक्यांवर जाऊन आवश्यक कागदपत्र प्रत्यक्षपणे सादर करण्याची गरज राहणार नाही। टोल वसुलीच्या कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून राष्ट्रीय महामार्गावरचा प्रवास अधिक सुलभ करणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे।

भारत आणि सिंगापूर दरम्यान होणाऱ्या दोन दिवसांच्या मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या शिष्टमंडळासह सिंगापूर इथं दाखल झाल्या. सीतारामन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल तसंच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद यांचा समावेश आहे. भारत आणि सिंगापूर यांच्यातील उच्चस्तरीय आर्थिक सहकार्यासाठी एक महत्वपूर्ण व्यासपीठ असलेल्या या परिषदेत प्रगत उत्पादन, दळणवळण सुविधा, डिजिटायझेशन, आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्र, कौशल्य विकास आणि शाश्वतता या क्षेत्रातल्या प्रगतीचा आढावा घेण्यात येणार आहे. दरम्यान परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी सिंगापूरचे परराष्ट्रमंत्री विवियन बालकृष्ण यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी बालकृष्णन यांच्यासोबत सिंगापूरमधल्या भारताच्या उच्चायुक्तालयाच्या नवीन चान्सेरी संकुलाची पायाभरणी केली. हे संकुल भारत आणि सिंगापूरच्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या नव्या युगाचं प्रतिबिंब ठरेल असा विश्वास जयशंकर यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात व्यक्त केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर्पदंश हा अधिसूचित आजारांच्या यादीत समाविष्ट झाल्याचं महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलं आहे. त्यानुसार राज्यातल्या सर्व रुग्णालयं, वैद्यकीय महाविद्यालयं आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्पदंशाची प्रत्येक संशयित किंवा नोंद झालेली घटना तसंच त्यामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत माहिती देणं अनिवार्य आहे. गडचिरोलीमधल्या जपतलाई गावातल्या आश्रमशाळेत सर्पदंशामुळे झालेल्या 3 विद्यार्थिनींच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्पदंशाच्या घटनांवर देखरेख तसंच उपचार सुनिश्चित करता येतील. विषरोधक औषधांच्या उपलब्धतेचंही नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करता येईल असं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. सर्पदंशाच्या घटना आणि मृत्यूंशी संबंधित ठिकाणं, परिस्थिती आणि ऋतू यासारख्या घटकांचा अभ्यास करून सरकार स्थानिक पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणार आहे. झारखंडमध्ये गैरप्रकारांचे आरोप झालेल्या 22 भरती परीक्षा तिथल्या राज्य शासनानं रद्द केल्या आहेत. तसंच 23 परीक्षांमध्ये गैरप्रकारांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात काल अधिसूचना जारी करण्यात आली. परीक्षांमध्ये औषध निरीक्षक, सहाय्यक प्राध्यापक, उपजिल्हाधिकारी, दंतवैद्य, सहाय्यक अभियंता आदींच्या भरतीसाठीच्या परीक्षांचा समावेश आहे. JPSC आणि JSSC मधील या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांनी काल उपोषण मागे घेतलं. सर्वोच्च न्यायालयाच्या वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ वकील प्रदीप राय यांची निवड झाली आहे. राय यांना 822 मते मिळाली तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी अनुपमलाल दास यांना 451 मते मिळाली. भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघात गॉल इथं सुरू असलेला कसोटी सामना आज भारतानं जिंकला. सामन्याच्या आजच्या 5व्या दिवशी श्रीलंकेनं दुसऱ्या डावात सर्व गडी बाद 206 इतकीच धावसंख्या उभारली. विजयासाठी श्रीलंकेसमोर 3372 धावांचं आव्हान होतं. हा भारतीय संघाचा 600वा कसोटी सामना होता. BWF बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत आज नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमवर दुसऱ्या फेरीमध्ये भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या जोडीनं उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या जोडीनं मकाऊच्या लिओंग इयोक चोंग आणि NG वेंगची यांचा 21-11 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. तसंच पुरुष दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनंही उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन आणि ॲडम प्रिंगल या जोडीनं सामन्यातून ऐनवेळी माघार घेतल्यानं सात्विक आणि चिराग यांना प्रत्यक्ष सामना न खेळताच उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळालं. हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे. भारतानं पहिल्या सामन्यात वेल्सचा पराभव केला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात इंग्लंडसमोर हार पत्करली. आजच्या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीत जाण्याचा भारतीय संघाचा निर्धार असेल. नेदरलँड्समध्ये एम्स्टेलविन इथं आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:30 हा सामना सुरू होईल. गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात बनावट दारू प्यायल्यानं 3 जणांचा मृत्यू

0: झाला तर 17 जणांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सिरमौर जिल्ह्यातील काफोटोजवळील खाणकाम क्षेत्रात काल दरड कोसळल्यानं 3 मजुरांचा मृत्यू झाला. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणांकरिता राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे NTA निर्देश. फास्टॅगद्वारे स्थानिक मासिक पास आता देशभरातल्या 121 टोल नाक्यांवर उपलब्ध. भारत आणि सिंगापूर दरम्यान मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांसह प्रतिनिधीमंडळ रवाना. महाराष्ट्रात अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंशाचा समावेश. आणि क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धचा गॉल कसोटी सामना भारतानं 165 धावांनी जिंकला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: म्यूजिकली ऑर्स 107.1 FM रेनबो पर 1:40 का वक्त हो गया है. अभी आप सुन रहे थे राष्ट्रीय मराठी समाचार. और फिर से हिडन हॉट की गाड़ी जो है वो यहाँ पर शुरू होने वाली है. और जय गावंडे जी जिन्होंने माल से मैसेज किया, उन्हें सुनना है ये गाना. और साथ में हमारे बड़े प्यारे से लिसनर हैं संजय दर्शन जी, उनका कल जन्मदिन था. तो सबसे पहले संजय जी आपको ढेर सारी शुभकामनाएं बिलेटेड. और ये गाना आपके लिए भी हम डेडिकेट करते हैं FM रेनबो की पूरी टीम के तरफ से. तो फिलहाल ये सुने और लौट कर आएँ यहीं म्यूजिकली यॉस पर.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार मंडळी, नमस्कार। आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्ज वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी। चला दोस्त हो बोलू काही, हा कार्यक्रम सुरू होत आहे आणि आज तुमच्या सोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका। कार्यक्रमाची सुरुवात आपण छान अशा एका प्रार्थनेनं करूया जी आजच्या दिवसासाठी अगदी परफेक्ट आहे।

0: नमस्कार, मी रवींद्र साठे. आपण ऐकत आहोत आपला दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. आनंद घेत रहा.
1: तर मंडळी, आपण छान गाणं ऐकलं सुरुवातीला. प्रार्थना होती खरं तर ती, की त्या प्रार्थनेतूनच आपल्याला जाणवतं की एका माणसाने समोरच्या व्यक्तीशी कसं वागायला हवं, समोरच्या माणसाला किती समजून घ्यायला हवं, एक माणूस म्हणून आपण त्याच्याकडे बघणं किती गरजेचं आहे. आणि जेव्हा एखादं संकट ओढावतं तर अशा वेळेला त्या संकटावरती मात करणारी मंडळी असतात किंवा मदतीचा हात पुढे करणारी मंडळी असतात. तर अशा जी मंडळी जी सेवा पुरवतात किंवा सेवा देतात, तर त्यांना समजून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर आजचा हा दिवस त्यासाठीच खूप खास आहे. आज वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन, अर्थातच आज मानवतावादी दिन आहे. ह्याची पार्श्वभूमी तुम्हा आम्हा सगळ्यांनाच ठाऊक आहे की 19 ऑगस्ट 2003 रोजी इराकची जी राजधानी आहे बगदाद, तिथं एका कॅनॉल हॉटेलवर भीषण बॉम्बस्फोट झाला होता. आणि त्यावेळेला जवळपास 22 मानवाधिकार जे कर्मचारी होते ते गेले. आणि मग ह्या घटनेकडे खूप गांभीर्याने बघितलं गेलं, त्यावर अनेक विचार मांडले गेले. आणि मग असं एक ठराव मंजूर झाला की हा जो दिवस आहे तो वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन डे म्हणून त्या दिवसाचं एक वेगळं महत्त्व, बलिदानाचं आणि त्यागाचा सन्मान करण्यासाठी म्हणून आजचा हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. जागतिक स्तरावरती त्याला खूप महत्त्व आहे. आणि या संदर्भातली अनेक माहिती आपल्याला वाचायला मिळते. आपणही जेव्हा एखादी घटना घडते तर आपण त्या घटनेकडे कसं बघतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर मंडळी, जेव्हा असे दिनविशेष आपल्या डोळ्यासमोर येतात तेव्हा काहीतरी पटकन सुचत नाही, काहीतरी असं होतं की हो हे खरंच करायला हवं, किमान त्या संदर्भातली माहिती तरी आपण वाचायला हवी. तर आजचा जो दिवस आहे जागतिक मानवतावादी दिन, अर्थातच वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन डे म्हणून जो ओळखला जातो, असं म्हटल्यावर किंवा त्या विषयासंदर्भातली माहिती जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येते तेव्हा कुठलं गाणं तुमच्या डोळ्यासमोर येतं बरं ते तुम्ही मला सांगा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4132 आणि 4515-4133. STD कोड आहे 022. व्हॉट्सॲप क्रमांक आहे 8657-6611. लवकरात लवकर फोन करा, व्हॉट्सॲप करा. तुमच्या या अभिप्रायाची मी आवर्जून वाट पाहते आहे.

0: नमस्कार, मी परेश मुकाशी आणि आपण ऐकत आहोत 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी। मराठी गाणी, हिंदी गाणी, जुनी गाणी, नवी गाणी, टप्पा गप्पा, ज्ञान विज्ञान, मनोरंजन इत्यादी इत्यादी इत्यादी ऐकत रहा आणि आनंद घेत रहा।
1: तर मंडळी, यावर्षीची जी थीम आहे ती अशी आहे की ऑनरिंग फॉलन ह्युमॅनिटेरियन्स अँड कॉलिंग फॉर ग्रेटर प्रोटेक्शन ऑफ हेल्थ केअर। अगदी, आणि ह्यावर्षीचा जो आपला हॅशटॅग आहे तो सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे, ॲक्ट फॉर ह्युमॅनिटी। आणि या हॅशटॅगच्या ह्याच्याखाली अनेक मोहिमा राबवल्या जात आहेत, किंवा जागतिक मानवतावादी दिन का महत्त्वाचा आहे, किंवा मग आरोग्यसेवा देणाऱ्या अनेक मंडळी आहेत, किंवा काही सामाजिक कार्य करणारी काही मंडळी आहेत, आणि सतत ही मंडळी आपल्याला काही ना काहीतरी करून मदत करत असतात। आणि मग या कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले थांबवावेत, त्यांना देखील एक सुरक्षित जे आपलं आयुष्य आहे ते जगता यावं यासाठी प्रयत्न केले जाणं हे खूप गरजेचं आहे। कारण ही मंडळी स्वतःचं आयुष्य जगतानाच त्यातला एक महत्त्वाचा वेळ म्हणा किंवा ते आपल्यासाठी काहीतरी करत आहेत, जेणेकरून आपण आपलं आयुष्य सुखानं जगू शकू, शांततेनं जगू शकू। यासाठी आत्तापर्यंत शंकर चाटे तसंच किशोर पवार चेंबूर इथून, मनीषा बोरकर यांनी शिवाजी पार्क इथून कळवलेलं आहे, शोधीसी मानवा आणि हीच अमुची प्रार्थना, हेच त्यांचं म्हणणं होतं। हे गाणी अगदी योग्य वाटतात आजच्या दिवसासाठी। तसंच आपल्याला श्रीपाद जोशी यांनी सुद्धा त्यांचा अभिप्राय कळवलेला आहे, आणि प्रकाश कुलकर्णी सुद्धा त्यांनी कळवलेलं आहे की जगाच्या पाठीवर या सिनेमातली गाणी त्यांना अगदी योग्य वाटतात। किशोर पेडणेकर म्हणत आहेत की नको देवराया अंत असा पाऊ, हे गाणं त्यांना योग्य वाटतं। तर रवींद्र वाघमारे आपल्याला कळवत आहेत की मानवतेचे मंदिर माझे, किंवा आत लावेल्या ज्ञानज्योती। तर आपल्याला रसिक मात्रे कळवत आहेत सत्यशिवाहून सुंदर आहे, अशोक पाटील येथील वरळी इथून त्यांनी कळवलं आहे, आणि राजेश मोरे यांनी सुद्धा, प्रणव शिंदे यांनी सुद्धा कळवलेलं आहे की मानवतेचे मंदिर माझे। दीपा पालकर म्हणतात शोधीसी मानवा, आत्ताच आपण ते गाणं ऐकलं होतं। असे मस्त मस्त अभिप्राय आपले अनेक मंडळी कळवत आहेत। तुमच्याही मनात एखादं गाणं असेल की जे आजच्या दिवसाला किंवा या दिनविशेषाला अनुरूप आहे, मुळात हे सगळ्यात महत्त्वाचं की आजच्या दिनविशेषाला ते अनुरूप आहे, असं कोणतं आहे लवकरात लवकर कळवा। आणि आता वेळ झाली ती म्हणजे महत्त्वाचा संदेश ऐकण्याची, आणि त्यानंतर एक छानचं गाणं तुम्हाला मी ऐकवणार आहे। महेंद्र

0: कपूर आणि सी रामचंद्र यांच्या स्वरातलं तुम्ही ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्झ वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. चला दोस्त हो बोलू, काही कार्यक्रम सुरू आहे. तुमच्यासोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका.
1: अगर इमा सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल जीरो करने का भी है.
1: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
3: PM सूर्य घर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in वर.

0: एक दो
1: नमस्कार श्रोते हो, मी अभिजीत खांडकेकर, विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान ऐकत रहा 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
2: म्हणजे तुम्हा आम्हा सगळ्यांनाच ठाऊक आहे की सध्या जागतिक लोकसंख्या ही किती कोटींच्या पुढे गेलेली आहे ते, आणि खरं तर प्रत्येक वेळेला कुठे ना कुठेतरी मदत कार्य पोहोचवणं हे खूप गरजेचं असतं। काही लोक संकटात सापडलेली असतात आणि मग अशा वेळेला एकजुटीने पुढे जाणं हे खूप गरजेचं असतं, त्यासाठी प्रोत्साहन करणं किंवा जी मंडळी पुढे गेलेली आहेत, मदतीचा हात ज्यांनी पुढे केलेला आहे त्यांना मदत करणं किंवा त्यांच्यावर कुठलं संकट येणार नाही ना किंवा काही त्यांना गंभीर दुखापत होणार नाही ना याची सुद्धा काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे। कारण हे सेवा कार्य जे आहे ते एक माणूस म्हणून ते करू पाहतायत आणि लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणं, गरजू लोकांना मदत करणं, तसंच जे आपल्याला मदत करतायत त्यांचे आभार मानणं हे खूप महत्त्वाचं आहे। हे या दिवसामागचं मुळात उद्दिष्ट आहे आणि तुम्हा आम्हा सगळ्यांना ठाऊक आहे की मदतीचा हात आपण आपल्यासाठी कोणी पुढे केला असेल तर आपण त्यांना धन्यवाद म्हणणं हे किती गरजेचं आहे। पंकज मोहोड यांनी सुद्धा कळवलेलं आहे गाणं, ते म्हणजे फिटे अंधाराचे जाळे। मंगेश म्हात्रे यांनी म्हटलेलं आहे की मदतीचा हात सदैव तत्पर रहा, असं त्यांचं म्हणणं आहे। आणि ओंकार काटकर म्हणतायत की ब्रह्मानंदी तल्लीन व्हावे नाचत गावे, हे त्यांना वाटते की गाणं कदाचित योग्य आहे। ऋणानुबंधाच्या पडल्या गाठी, असं आपल्याला अखिलेश कारेकर यांनी गिरगाव इथून कळवलं आहे। नीलांबरी कुलकर्णी यांनी कार्यक्रमात त्यांचा अभिप्राय कळवलेला आहे। तसंच रजनीकांत पाटील यांनी सुद्धा, फिरोज सिंगापुरिया, शुभलक्ष्मी मस्तकार म्हणतायत की मानवा परमेश्वर, पीटर डाबरे म्हणतात कार्यक्रम आवडलाय, अशोक शिंत्रे यांनी सुद्धा तसंच कळवलेलं आहे। प्रिया फाटक यांनी कळवलेलं आहे की मला मानवतेचे मंदिर हे गाणं योग्य वाटत आहे। चरणी रोड इथून कळवलेलं आहे अनिल आणि रेखा काळे यांनी, सुनील आणि स्वप्नील जोशी यांनी सुद्धा कळवलेलं आहे। चंद्रशेखर मुळेकर, गौतम भिंगारडे, विठ्ठल मसलेकर, अरुण गावकर यांनी वरळी इथून, मंडळी असे सुद्धा तुमचे अभिप्राय लवकरात लवकर कळवा आणि एक छानसं आता गाणं आपण ऐकूया।

त्या मंडळी आपण स्वतःचा शोध घेत असतो आणि स्वतःचा शोध घेतानाच कुठेतरी आपण त्याच वेळेला समोरच्याला मदतीचा हात पुढे करणं, समोरच्याला समजून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ती खरी मानवता आहे. आणि म्हणूनच आजचा दिवस खूप खूप खूप महत्त्वाचा आहे. आणि धर्म, जात, पंथ ह्याच्या पुढे कुठेतरी जाऊन आपण ह्या सगळ्याचा विचार करायला हवा, एक माणूस म्हणून की आपण कसं एकमेकांना मदत करू शकतो याचा. आपल्याला उदय कुलकर्णी तसंच संध्या गावकर, प्रज्ञा मानकामे, फिरोज सिंगापुरिया, मंगेश म्हात्रे, शुभांगी कारेकर आणि त्याचबरोबर आपले अनेक श्रोते कळवत आहेत, प्रताप तेंडुलकर माहीम इथून आणि कमलाकांत जाधव, श्रेया राऊत, मिलेश गजानन राऊत यांनी सुद्धा त्यांचे अभिप्राय कळवलेले आहेत. खूप खूप धन्यवाद मंडळी. ठीक 3 वाजता तुम्ही ऐकू शकाल बातमीपत्र आणि त्यानंतर आपली पुन्हा भेट होणारच आहे सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये. एक छानसा वेगळाच विषय बरं का, आवर्जून ऐका आणि गाणीसुद्धा त्यातली मस्त मस्त असणार आहेत. तेव्हा आपली भेट पुन्हा होणारच आहे या बातमीपत्रानंतर. तेव्हा ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. तुमच्यासोबत आहे आज मी तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका.

करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे एनटीएला निर्देश. फास्टॅगद्वारे स्थानिक मासिक पास आता देशभरातल्या 121 टोल नाक्यांवर उपलब्ध. अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंशाचा समावेश. पुणे जिल्ह्यात चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी एकाला अटक. आणि क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धचा गॉल कसोटी सामना भारताने 165 धावांनी जिंकला. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणा आवश्यक असून त्याकरता नेमलेल्या राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज एनटीए म्हणजे राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले. यासंदर्भात फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुरू आहे. नीट परीक्षेच्या सुरक्षेसाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती महाधिवक्ता तुषार यांनी न्यायालयाला दिली. मात्र या प्रवेश परीक्षेत संस्थागत बदल करण्याची शिफारस राधाकृष्णन समितीने केली होती, त्याच्याशी न्यायालयाने सहमती दर्शवली. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयानं उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं 600 तज्ज्ञांना कार्यमुक्त करून आणि नवीन तज्ज्ञांची नियुक्ती करत आपल्या परीक्षाविषयक गटामध्ये फेरबदल केले आहेत, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने समाज माध्यमावर दिली आहे. उत्तरपत्रिका तपासणी अधिक सुरक्षित करण्यासाठी 4-स्तरीय तपासणी प्रणाली लागू केली जाईल. तसंच एनटीए पुढच्या 2-3 आठवड्यात किमान 25 अधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करणार आहे. त्याव्यतिरिक्त एनटीएची कार्यालयं स्थलांतरित करून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाईल. NHAI अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅग अंतर्गत स्थानिक मासिक पास सुविधेची व्याप्ती वाढवली असून आता देशभरातल्या 121 टोलनाक्यांवर ही सोय उपलब्ध असेल. या ॲपच्या ऑनलाईन सुविधेमुळे पात्र प्रवाशांना राजमार्ग यात्रा या मोबाईल माध्यमातून मासिक पास काढता येईल. त्यामुळे टोल नाक्यांवर जाऊन आवश्यक कागदपत्र प्रत्यक्षपणे सादर करण्याची गरज राहणार नाही. टोल वसुलीच्या कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून राष्ट्रीय महामार्गावरचा प्रवास अधिक सुलभ करणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. राज्य सरकारने अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंश समाविष्ट केला आहे. त्यानुसार राज्यातल्या सर्व रुग्णालयं, वैद्यकीय महाविद्यालयं आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्पदंशाची प्रत्येक संशयित किंवा नोंद झालेली घटना तसंच त्यामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत माहिती देणं अनिवार्य आहे. गडचिरोली जिल्ह्यात जपतलाई इथल्या आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्पदंशाच्या घटनांवर देखरेख तसंच उपचार सुनिश्चित करता येतील. विषरोधक औषधांच्या उपलब्धतेचं नियोजनही अधिक चांगल्या प्रकारे करता येईल असं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. सर्पदंशाच्या घटना आणि मृत्यूंशी संबंधित ठिकाण, परिस्थिती आणि ऋतू यांसारख्या घटकांचा अभ्यास करून सरकार स्थानिक पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणार आहे. सर्पदंश प्रतिबंध, प्रथमोपचार आणि वेळेवर रुग्णालयात दाखल होण्याचं महत्व याबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आल्याची माहितीही आंबेडकर यांनी दिली. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2027 फेब्रुवारी मार्च या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 10वीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आजपासून 31 ऑक्टोबरपर्यंत नियमित परीक्षा शुल्क भरून अर्ज करता येईल. त्यानंतर 1-15 नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज दाखल करता येऊ शकतील. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी करण्याची मोहीम परिवहन विभाग उद्यापासून सुरू करणार आहे. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज ही माहिती दिली. मराठी न येणाऱ्या वाहन चालकांना सुरुवातीला 1 महिन्याची नोटीस दिली जाईल. त्यात मराठीचं शिक्षण घेतलं नाही तर 3 महिन्यांसाठी परवाना निलंबित केला जाईल. त्यानंतरही मराठी न येणाऱ्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद कायद्यात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
9 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना काल दुपारी पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडी गावात घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका 25 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक असल्याचं उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा अशी विनंती आपण राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत. पीडित कुटुंबाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभं असून लवकरच आपण पिंपळवंडी इथं भेट देऊन पीडित कुटुंबाची भेट घेणार असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. राज्य विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीचा नांदेड दौरा आजपासून सुरू होत असून येत्या 21 ऑगस्टपर्यंत हा दौरा असणार आहे. या दौऱ्यात जिल्ह्यातल्या अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना, विकासकामं, कल्याणकारी उपक्रम तसंच विभागनिहाय प्रलंबित बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. या समितीत 15 आमदारांचा समावेश आहे. राष्ट्रीय डीएनए आणि बायोमेट्रिक ओळख प्रणाली स्थापन करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकार आणि राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडून जबाब मागवला आहे. हरवलेल्या आणि सुटका करण्यात आलेल्या मुलांची वैज्ञानिक ओळख पटवणं, त्यांचा शोध घेणं आणि त्यांची कुटुंबाशी भेट घडवून आणणं सोपं व्हावं यासाठी ही प्रणाली स्थापन करण्याचे आदेश सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना द्यावेत अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. श्रीलंकेत गॉल इथं खेळलेल्या 600व्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज भारतानं विजय मिळवला. पहिल्या डावात 462 आणि दुसऱ्या डावात 193 धावा करणाऱ्या भारतीय संघानं श्रीलंकेला 372 धावांचं आव्हान दिलं होतं. काल दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 4-84 अशी झाली होती. पहिल्या डावात 4 गडी बाद करणाऱ्या मानव सुतारने दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या 6 फलंदाजांना तंबूत परत पाठवलं. श्रीलंकेचा दुसरा डाव 206 धावांवर आटोपला. नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या BWF बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत आज भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या जोडीने उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या फेरीत या जोडीने मकाऊच्या लियोंग इओक चोंग आणि एनजी वेंगची यांचा 21-11, 21-11 असा सरळ गेममध्ये पराभव केला. तसंच पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनेही उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन आणि ऍडम प्रिंगल या जोडीने सामन्यातून ऐनवेळी माघार घेतल्यानं सात्विक आणि चिराग यांना प्रत्यक्ष सामना न खेळता उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळालं. नाशिक जिल्ह्याच्या आदिवासी पट्ट्यांमध्ये भूकंपाचे धक्के सातत्याने जाणवत आहेत. आज सकाळी 9 वाजता नाशिकच्या पेठ तालुक्यात गोंदे, करंजाळी भायगाव, देवगाव, आडगाव, भुवन, एकदरे परिसरात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. त्यात कोणतीही जीवितहानी अथवा मनुष्यहानी झालेली नाही असं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. मुंबईच्या पत्र सूचना कार्यालयाच्या अभ्यास दौऱ्यात धाराशिवसह वाशिम, गडचिरोली आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या पत्रकारांनी काल नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक कुमार लाहिरी यांच्याशी संवाद साधला. यावेळी पत्र सूचना कार्यालयाच्या उपसंचालक जयदेवी पुजारी आणि माध्यम अधिकारी श्रियांका चटर्जी उपस्थित होत्या. या 4 जिल्ह्यात धार्मिक आणि वनपर्यटनातून रोजगार निर्मिती, कॅन्सर स्क्रीनिंग सेंटरची मागणी, बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ, हळद प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन आणि उद्योगांसाठी सवलती या विषयात चर्चा झाली. या चर्चेत या जिल्ह्यांच्या विकासासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत नीती आयोगाने दिले. हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे. भारताने पहिल्या सामन्यात वेल्सचा पराभव केला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात इंग्लंडसमोर हार पत्करली. आजच्या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीत जाण्याचा भारतीय संघाचा निर्धार असेल. नेदरलँड्समध्ये एम्स्टेलविन इथं आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:30 हा सामना सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणांकरता राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे NTA निर्देश. फास्टॅगद्वारे स्थानिक मासिक पास आता देशभरातल्या 121 टोल नाक्यांवर उपलब्ध. अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंशाचा समावेश. पुणे जिल्ह्यात चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी एकाला अटक. आणि क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धचा गॉल कसोटी सामना भारताने 165 धावांनी जिंकला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणांकरता राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारशींवरचा कृती अहवाल सादर करण्यात

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार मंडळी, नमस्कार। आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्ज वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी, आणि आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आमच्या कार्यक्रमांचा, गाण्यांचा आनंद नक्कीच घेऊ शकता। कार्यक्रमाला सुरुवात होते आणि कार्यक्रमाचं नाव तुम्हा सगळ्यांना ठाऊकच आहे। कार्यक्रमाचं नाव आहे सप्तरंगी साथ, आणि तुमच्यासोबत आहे आज मी तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका। बाहेर असं मस्त पावसाळी वातावरण आहे, कुठेतरी बाहेर फिरायला जावं असं वाटतं। बाहेर फिरायला गेलो की मग आपण एखादा आपल्या आवडीचं ठिकाण निवडतो, किंवा मग जिकडे जाऊन आलेलो नाही होत पण कोणीतरी रेकमेंड केलेलं आहे असं एखादं ठिकाण असतं, आणि मग तिथे गेल्यावरती आपसुकच आपण फोटो काढतो। आता मी फोटो काढतो असं म्हटल्यावर तुम्ही सगळ्यांनी ओळखलं असेलच की मी असा उल्लेख का केलाय। बरं, ठीक आहे, हरकत नाही, आपण बोलूच या त्याबद्दल। पण त्याआधी आपण ऐकूया शंकर महादेवन यांच्या स्वरातलं अगबई अरे चा या सिनेमातलं तुमच्या आवडीचं एक छान असं गाणं।

0: नमस्कार, मी केदार शिंदे, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी। मस्त मस्त गाणी, गप्पा, मुलाखती याचा आनंद जरूर घ्या। ऐकत रहा FM रेनबो।
1: तर मंडळी, लहानपणापासून ते अगदी आत्तापर्यंत शाळा कॉलेजातले दिवस असू दे, लग्न समारंभ असू दे, बारसं असू दे, किंवा मग अगदी एंगेजमेंट असू दे, वाढदिवस असू दे, किंवा मग आपण मित्रमैत्रिणी अनेक दिवसांनी भेटलेलो असो, गेट टुगेदर असो, काहीतरी निमित्त असो किंवा निमित्त नसो सुद्धा, हल्ली पटकन की नाही आपण मोबाईलवरती एखादा फोटो क्लिक करतो किंवा मग काही जुने फोटो आपण आवर्जून बघतो, त्या फोटोंचे सुद्धा आपण फोटो काढतो आणि मग ते आपण सोशल मीडियावर किंवा स्टेटसवरती ते अपलोड करतो। अर्थात ते अपडेट झालेले फोटोज बघून काही जुन्या आठवणींना उजाळा दिला जातो। फोटो हे मुळात यासाठीच असतात की आपण आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देता यायला हवा। फोटो हे यासाठी असतात की ते बघून आपल्याला काही मंडळी जी आता थोडीशी स्मरणात तून जात आहेत की काय, किंवा ते क्षण आपल्याकडनं निसटता कामा नये म्हणून आपण ते कुठेतरी एका चित्रात बंद करून ठेवायचा प्रयत्न करतो, अर्थात त्याने आठवणींना उजाळा मिळतो। काही मंडळी जी आता कालाच्या ओघात पुढच्या वाटेनं गेलेली आहेत, अशा मंडळींची सुद्धा आपण आठवण या निमित्तानं काढतो। आणि काही मंडळी अशी असतात की आत्ता आपल्यासोबत राहत नाहीत, कुठेतरी लांब दूर राहत आहेत, कामानिमित्तानं म्हणा किंवा शिक्षणाच्या निमित्तानं म्हणा, फोटो पाहिले की ती मंडळी आपल्या जवळच आहेत असं आपल्याला वाटतं। अर्थात हल्ली व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून किती का लांब असे ना, पण त्या मंडळींशी आपण संवाद साधतो, गप्पा मारतो। म्हणजे पण खास करून एक मजा तेव्हा येते ना जेव्हा आपण एखाद्या ठिकाणाला भेट देतो, त्या ठिकाणाला भेट दिल्यानंतर आपण तिथे आवर्जून फोटो काढतो। मग तिथे एखादं असणारं म्युझियम असू दे किंवा मग तिथे असणारे एखादी छानशी वास्तू असू दे, तो बगीचा असू शकतो किंवा एखादी तिकडची नदी असेल किंवा तिथला सूर्यास्त, सूर्योदय, तिथलं एखादं छानसं हॉटेल असू शकतं, मार्केट एरिया असू शकतो, अनेक अनेक अनेक अशी ठिकाणं आहेत जगाच्या पाठीवरती, किंवा ते ठिकाण म्हणजे त्या देशाची ओळख असू शकतं, अशी अनेक ठिकाणं आहेत खरं तर इथे आपण आवर्जून फोटो काढतो। आणि हल्ली झालं असं की आपण एक फोटो काढायच्या नात्यात त्यांना 10-15 फोटो काढतो, पुढे आपण ते फोटो किती बघतो हा एक वेगळा मुद्दा झाला। आपण त्यातले आवर्जून फोटो बघतो का? खरं तर जेवढे आपण फोटो बघू तेवढेच फोटो क्लिक करावे ना, उगाच आपला तो कॅमेरा किंवा ती मोबाईलची मेमरी आपण फुल करून ठेवतो असो। पण आजचा आपला विषय आहे फोटोग्राफ, हा आज तोच आपला दिवस आहे। आणि अशाच एका छानशा सिनेमाबद्दल बोलणार आहोत की त्या एका फोटोग्राफनं तो एक वेगळा प्रवासच घडला आणि मग अनपेक्षित लोकांच्या भेटी झाल्या ज्याची आपण कधीच कल्पना सुद्धा करू शकत नाही। सानिया मल्होत्रा, नवाजुद्दीन सिद्दीकी, फारूक जाफिर, जिम सराब, विजय राज, तसंच गीतांजली कुलकर्णी, सचिन खेडेकर, अशोक पाठक, रमेश देव यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणारा सिनेमा तो 2019 साली आलेला, तो म्हणजे फोटोग्राफ नावाचा। अतिशय वेगळ्या धाटणीचा हा सिनेमा आहे। मुळात ह्याच्यातले जे संवाद आहेत ना ते खूप कमी असं म्हणण्यापेक्षा ते मोजकेच आहेत, आणि त्या मोजक्याच संवादातून खूप छान पद्धतीनं ती कथा जी आहे ती उलगडत जाते। आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये धावपळीच्या जगामध्ये किती बरं कारण नसताना बोलतो आणि जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच बोलतो का? ही मंडळी जेवढं महत्त्वाचं आहे ना तेवढंच आपल्याला बोलताना दिसतात, आणि मग कुठेतरी जाणवतं की त्या वाक्यांना जास्त महत्त्व आहे। आणि तसंच एका फोटोग्राफपुढे खरं तर हा सगळा प्रवास घडतो। का बरं हा प्रवास घडतो आणि कसा घडतो, उलगडूया फोटोग्राफ या सिनेमाची कथा।

0: नमस्कार, मी सुखदा खांडकेकर, रसिक हो तुम्ही ऐकताय 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
1: तर फोटोग्राफी या सिनेमाची सुरुवात जेव्हा होते तेव्हा ह्याच्यामध्ये आपल्याला दोन महत्त्वाच्या व्यक्तिरेखा दिसतात, त्या म्हणजे मिलोनी शाह जी साकारली आहे सानिया मल्होत्रा यांनी, तर रफी हा जो फोटोग्राफर आहे तो साकारला आहे नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी। होतं असं की रफी हा एक फोटोग्राफर आहे, तो गेटवे ऑफ इंडियाच्या इथे येऊन उभा असतो आणि तो रोज तिथे येणारे जे कोणी मंडळी असतात त्यांचे फोटो काढत असतो। आणि आपण बघतो की अशा अनेक ठिकाणी, मग तुम्ही ताजमहलला भेट द्या किंवा मग आपण कुठेही, आपण भारतभरात अनेक ठिकाणं अशी आहेत तिथे फोटोग्राफर्स हजर असतात। ते म्हणतात की आपको आधे घंटे में हम आपका फोटो लाके देते है, किंवा हल्ली तर अगदी 5 मिनिटात तिथल्या तिथे उभं राहूनच ती मंडळी आपल्या हातात तो फोटो आणून देतात। तर असाच हा रफी आहे आणि तिथे जाऊन ती मिलोनी या जी आहे ते उभं राहायचा प्रयत्न करते आणि विचारते सुद्धा की मला फोटो काढून मिळेल का। तर तो हो म्हणतो। फोटो काढल्यानंतर त्याच्याकडे ती तो फोटो घेते आणि तो म्हणतो 50 रुपये झाले असं म्हणून तो वर बघेपर्यंत ती तिकडनं निघून गेलेली असते। तो खूप शोध घेतो, इकडे तिकडे बघतो, त्याला ती मिलोनी कुठेच दिसत नाही। मिलोनीला तिचे आई बाबा काका काकू हाक मारत असतात, त्यांच्याबरोबर ती निघून जाते। एकीकडे या रफीला त्याची गावी राहणारी जी आजी आहे ती सतत त्याच्या मागे तगादा लावून असते की अरे तू लग्न कर, लग्न कर, मी खूप म्हातारी झालेली आहे। त्याचं कारण असं की त्याच्या कुटुंबात तो आणि त्याची आजी अशी दोघंच जण असतात खरं तर, त्यामुळे आजीची अशी इच्छा असते की अरे तू आता लग्न कर, मी आता खूप म्हातारी झालेली आहे। तर त्याच्याकडे मिलोनीचा एक फोटो असतो,

तो फोटो आजीला पाठवायच्या बेतातच असतो आणि एकीकडे पत्र लिहत असतो की ही आता माझी होणारी बायको आहे, ती सध्या शिकते आहे. आणि मग त्याला प्रश्न पडतो की अरे आता आजी आपल्याला विचारणारच, काय नाव आहे बरं हिचं. तर एकीकडे रेडिओवर कुठेतरी ना गाणं लागलेलं असतं, नूरी असं ते. तर तो लिहून पाठवतो की हिचं नाव नूरी आहे आणि तो त्या मिलोनीचा फोटो नूरी असं असल्याचं सांगून आजीला पाठवतो. इकडे मिलोनी CA परीक्षेची तयारी करत असते, खूप अभ्यासू असते, त्याच्यामुळे ती खूप कमी बोलणारी किंवा जे एकदमच कमी बोलतात अशा मंडळींमधली ती असते. घरातलं वातावरण खूप छान असतं, कौटुंबिक वातावरण, एकमेकांना समजून घेणारे पालक असतात आणि त्यांचा स्वतःचा व्यवसाय असतो. त्यांचं असं म्हणणं असतं की जे बाबांबरोबर काम करणारे एक व्यावसायिक आहेत त्यांच्या मुलाशी मिलोनीचं लग्न व्हावं, त्यांच्या त्या संदर्भातल्या भेटीगाठी सुरू असतात. एक दिवस होतं असं की हा जो रफी आहे तो बसने प्रवास करताना त्याला ती मिलोनीचा एक फोटो दिसतो पोस्टरवरती आणि त्याला त्याचे 50 रुपये हवे असतात, अर्थात तो खूप शोध घेतो. पण मग पुढे होतं काय नेमकं सांगते ना या गाण्यानंतर.

0: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
1: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
0: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.
2: नमस्कार, मी गिरीजा ओक गोडबोले. 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, सप्तरंगी गीतांची सुरेल मेजवानी.
3: तर मंडळी, आपण बोलत आहोत ते म्हणजे फोटोग्राफ या सिनेमाविषयी, आणि त्या एका फोटोग्राफमुळे, त्या एका फोटोमुळे एक वेगळाच प्रवास घडतो. जे दोन मंडळी एकमेकांना ओळखत सुद्धा नव्हती, त्यांचं बॅकग्राऊंड जे आहे ते पूर्णपणे वेगळं आहे, आणि जे कधी पुन्हा भेटेल अशी शंकासुद्धा कोणाच्याच मनात येऊ शकत नाही, आणि तीच मंडळी नेमकी समोरासमोर येऊन उभी राहतात. अर्थात मी मगाशी म्हटलं तसं की तो जो रफी आहे त्याला मिलोनीचा फोटो एका होर्डिंग वर दिसतो, त्या होर्डिंग वरती एका क्लासेसची ऍड असते, जिकडे मिलोनी जी आहे ती CA ते जे एक्झाम आहे त्याची तयारी करत असते, त्यातल्या काही लेवल्स तिने केलेल्या असतात पूर्ण, आणि मग ती टॉपर स्टुडंट आहे म्हणून तिचा तो फोटो त्या होर्डिंगवरती तो बघतो, आणि तो 50 रुपये मागण्यासाठी खरं तर तिच्याकडे जातो, पण तो त्याच वेळेला त्याचा प्रॉब्लेम सांगतो की आजीला मी तुझा फोटो पाठवलेला आहे, आणि नेमकी आजी आता महिन्याभरासाठी मुंबईमध्ये येते, तर एक पेच निर्माण झालेली आहे. तू एक छोटंसं काम कर की आजीला तेवढ्या पुरतं भेट, ती निघून गेली की मग काही प्रश्न नाही येणार. ती त्याचा तो एक आपण म्हणू की त्याचा तो एक जेन्युइनपणा म्हणा, किंवा त्यानं अगदी ते कन्व्हिन्स करून तिला सांगणं म्हणा, आणि ह्या सगळ्यामुळे ती कुठेतरी तयार होते. एकीकडे तिला जाणवतं की आपल्याला आयुष्यात काय करायचं होतं, कारण का हे सगळं घडत असताना ती लहानपणी कशी होती, किंवा तिचे लहानपणी तिला किती अवॉर्ड्स मिळालेले होते, हे सगळं त्या आई आणि काकूच्या गप्पांमधनं उलगडत जातं. आणि एकीकडे ती आत्ता आपल्याला डायरेक्ट CA अभ्यास करताना दिसते, घरातलं वातावरणसुद्धा शांत आहे, एकत्र बसून सगळेजणं जेवताना आपल्याला दिसतात, आपापल्या कामांमध्ये सगळेजणं बिझी आहेत, आणि एकीकडे ती आपल्या मैत्रिणींना तो फोटो दाखवते. तो फोटो अर्थात आपणही कधीतरी हे झालंच असेल आपल्या बाबतीत सुद्धा की आपण एकाला फोटो दाखवतो वर्गात आणि मग तो फोटो हळू एक जण एकेकाला पास करतं, असं करत तिचा फोटोसुद्धा तो वर्गभर फिरतो आणि नेमका तो फोटो सर घेतात, आणि तिला खूप वाईट वाटतं, तिला तो फोटो तिचा खूप आवडलेला असतो, आणि मग ती सुद्धा अशी खूप दुखावते. तिला असं वाटतं की नाही, आता तो फोटो तर गेला, आपण पुन्हा एक तसा फोटो काढूया, म्हणून ती त्याच दिवशी गेटवे ऑफ इंडियाला जाते ज्या दिवशी रफी नेमका तिला शोधत तिच्या क्लासेसच्या जवळ येतो. अर्थात 1-2 दिवसांनी त्यांची भेट होते, कथानक थोडं पुढे सरकतं, आजी मुंबईत आलेली असते, आता रफी मिलोनी आणि आजीची भेट झालेली आहे. आजीचा एवढा विश्वास आहे की आजी म्हणते दरवेळेला हो, रफी जे म्हणतोय ते सगळं बरोबर आहे. ती तिची स्वतःची काहीतरी एक वेगळी स्टोरी सांगते, आजी म्हणते की तुझे आई वडील कुठे आहेत, त्यांना भेटायचं आहे, तर ती अर्थात आजी आई वडिलांना भेटायचं आहे म्हटल्यावरती ती एक पुन्हा कथा रचते की नाही, आई बाबा तर नाही आहेत माझे, मी तर एकटीच राहते गर्ल्स हॉस्टेलवरती, आणि माझा मी अभ्यास पूर्ण करते, मला माझी एक चांगली नोकरी मिळवायची आहे. तर आजीला कुठेतरी वाटतं वाईट तिच्याबद्दल, अरे रे बिचारी एकटीच आहे, एकटीच सगळं काही मॅनेज करायचा प्रयत्न करते. आणि मग अशा ह्याच्यामध्ये ही मंडळी जेव्हा एकीकडे फिरता फिरता गोळा खातात तेव्हा नेमकं त्या हिलोनीची तब्येत थोडीशी बिघडते, आणि जेव्हा जेव्हा आजी भेटायची इच्छा व्यक्त करते तेव्हा तेव्हा हा जो रफी आहे तो मिलोनीला टॅक्सीमध्ये बसवतो आणि आजीकडे भेटायला घेऊन येतो. पण दोघांच्याही आयुष्यातली तफावत जी आहे ती आपल्याला

0: मानव निर्मित जंगल, पारंपरिक पायऱ्यांची विहीर बारव, मियावाकी प्रकारचं जंगल, तलावाचं पुनर्संचयन, अष्टविनायक बागा, त्यामध्ये औषधी, सुगंधी, बांबू, जलबाग व फुलपाखरू उद्यान यांनी समृद्ध असा टिटवाळा इथला निसर्गायण हा प्रकल्प, याविषयी माहिती देणार आहेत विद्याधर वालावलकर.
1: निसर्ग आणि माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं. म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, आपल्या सभोवताली जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा.
0: पर्यावरण शिक्षण आणि पर्यटन यावर आधारित या प्रकल्पाविषयी विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका निसर्गायण.
2: नमस्कार, मी इला भाटे. 107.1 मेगाहर्ट्ज वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी, मराठी गीत संगीताची सुरेल मेजवानी.
3: कार्यक्रम सुरू आहे सप्तरंगी साथ. तुमच्यासोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका. तर मंडळी, जेव्हा आपण फोटो असं म्हणतो किंवा तुमच्या आठवणीतला तुमचा आवडता फोटो असं म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर कुठला फोटो येतो बरं, जरा पटापट तुम्ही मला फोनच्या आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून सांगा बरं. दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41.

33 आणि 45 15 41 33 एसटीडी कोड आहे 022. व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 57 66 10 71. तर एकीकडे या आजीची आणि या मिलोनीची भेट झालेली आहे. मिलोनी गोळा खाऊन थोडी तिची तब्येत बिघडते, तिला डॉक्टरकडे घेऊन जातात. डॉक्टरांची भूमिका साकारली आहे रमेश देव यांनी आणि असं दाखवले आहे त्या ह्याच्यामध्ये की ते डॉक्टर त्यांचे अगदी जुने म्हणजे आपण फॅमिली डॉक्टर म्हणतो असे आहेत. तिथे की नाही एका कोल्ड्रिंकचा उल्लेख होतो, जे आपल्या लहानपणी कोल्ड्रिंक मिळायचं त्या नावाचा तिथे उल्लेख झालेला आहे. आणि कुठेतरी कळतं त्या रफीला, त्या फोटोग्राफरला, की मिलोनीचं ते आवडतं कोल्ड्रिंक आहे आणि आता त्याचं प्रोडक्शन कुठेच होत नाही, कारण का आता विविध कंपन्या या सगळीकडे आलेल्या आहेत. तो बिचारा खूप शोध घेतो, कारण का त्याच्यासाठी तिने हो म्हटलेलं असतं की ठीक आहे मी आजीला भेटायला तयार होईन. तिच्यासाठी ते कोल्ड्रिंक तिच्या लहानपणीची एक आठवण असतं खरं तर. आणि ह्या सगळ्यामध्ये एकदा तिला वाटेमध्ये सर भेटतात, एकदा घरात काम करणारी ती जी ताई आहे, त्या मावशी आहे, त्या तिला एकदा चौपाटीवरती दिसतात लांबून. त्या म्हणतात की मी नाही सांगणार घरी कुणाला की तू कुठे गेली होतीस वगैरे. ते मुळात इथे सगळ्यांनाच ठाऊक आहे की रफी आणि मिलोनी ह्यांच्यातला जो संवाद आहे किंवा ह्यांच्यातलं जे एक न सांगता किंवा काहीही न बोलता एक फुलणारं नातं आहे, ह्या हे कुठेही पुढे जाऊन वर्कआउट जे आपण म्हणतो आजच्या भाषेत ते तेवढं होणं शक्य नाही. कारण का दोघांचे धर्म वेगवेगळे आहेत, दोघंही जण ही वेगवेगळ्या दिशेनं जाणारी माणसं आहेत. सगळं ठाऊक असून सुद्धा त्यांच्यातला संवाद जो आहे तो मोजकाच आहे, आपल्याला खूप भावतो. म्हणजे सगळं कळत असून सुद्धा वळवून घ्यायचं नाहीये अशी काहीशी स्थिती आहे. त्यामुळे थोडीशी धाकधूक त्या दोघांच्या मनामधली ती सुद्धा आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावरती जाणवते.

तुम्हाला सगळ्यांनाच ठाऊक आहे आता या सिनेमाची जेव्हा आपण ही कथा ऐकतोय तेव्हा किंवा काही जणांनी सिनेमा बघितला सुद्धा असेल काहींनी इथे मला कळवलेलं आहे की खूप छान सिनेमा आहे आम्ही पाहिला होता. काही जण उत्सुक आहेत आता बघायला सिनेमा. तर मुळात ह्या दोघांमध्ये असणारं जे अंतर आहे वयाचं म्हणा संस्कृतीचं म्हणा किंवा त्यांचा एक स्टेटस त्यांनी दाखवलेला आहे फायनान्शियल किंवा इकॉनॉमिक बॅकग्राऊंड आहे तो एक स्ट्रीट फोटोग्राफर आहे आणि ती एका सधन कुटुंबामध्ये वावरणारी मुलगी आहे जी तिची स्वप्न वेगळी आहेत मुळात. तर ह्याच्यातून आपल्याला जाणवतं की माहिती आहे की हे काही एकत्र येणं त्यांचे शक्य नाही आहे. मध्ये मध्ये असं दाखवले त्यांनी सिनेमामध्ये की ते दोघे जण जाऊन एक सिनेमा बघतात एक विरंगुळा म्हणून किंवा आजीला काही असं वाटू नये की आपण कोणीतरी वेगळे आहोत. सर ते शेवटी आजीच्या लक्षात येतंच की ही काही नुरी नाही आहे कारण एकदा आजीच ते पोस्टर बघते जाता येताना रस्त्याने. आणि मग त्या दोघांमधली तफावत जी आहे एक आपण म्हणू ती सुद्धा त्यांनी इतकी छान पद्धतीनं सिनेमामध्ये दाखवलेली आहे की तो एका अगदी म्हणजे गल्लीत जाताना सुद्धा खूप सांभाळून जावं लागतं किंवा जिने चढताना सुद्धा ती एक दोरी ते घट्ट पकडतात आणि मग जिने चढून त्याच्या घरी त्यांना जावं लागतं. अशा सगळ्या तो अडचणीतून त्याचं आयुष्य तो जगत असतो. त्याच्या मनात एक कुठेतरी खंत असते रफीच्या मनात की जे वडिलांनी कर्ज करून ठेवलेलं आहे ते मला फेडायचं आहे ते घर परत मिळवायचं आहे. तर आजी त्याला म्हणते की अरे तू किती वर्ष जरी खपलास ना तरी ते शक्य नाही आहे त्यापेक्षा तू तुझं आयुष्य सुखाने जग नकोय आम्हाला कोणालाच ते घर त्या घराच्या मागे पैसा घालवण्यापेक्षा तू तो पैसा तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी भविष्यासाठी जप काहीतरी हे फोटोग्राफीच्या मागे लागण्यापेक्षा काहीतरी चांगली एखादी साधीशी का होईना पण नोकरी कर तुझं घर चांगलं होऊ दे. आजी त्याला म्हणते की मला ना नुरीला भेटल्यावरती जाणवलं होतं की कदाचित ती नाही आहे का कोणीतरी वेगळी आहे का. तर ती म्हणते त्याला मला माहिती आहे तिचं नाव नुरी नाही आहे काहीतरी वेगळंच आहे आणि ती आपल्यासारखी पण नाही आहे ती बहुतेक वेगळ्याच कुठल्या तरी आहे तिचं फॅमिली आहे बहुतेक तिची ती वेगळ्या लोकांशी जोडली गेलेली आहे तेव्हा तू सांभाळून राहा. तो म्हणतो की आजी मला हे ठाऊक आहे. त्याचं आजी मला हे ठाऊक आहे सुद्धा हे सांगणं इतक्या कमी शब्दात किंवा इतक्या छान पद्धतीनं दिग्दर्शकानं घेतलेलं आहे किंवा ते त्यांनी त्या पद्धतीनं आपल्या समोर त्या पडद्यावर साकारलेलं आहे तितकाच त्याचा सुंदर त्यांनी शेवटसुद्धा केलेला आहे. दोघंही जण सिनेमा बघत बसलेले असतात आणि अचानक पायावरून उंदीर गेला असा तिला भास होतो. ती घाबरून काहीशी बावरून बाहेर येऊन बसते आणि ती बाहेर येते म्हणून अर्थात रफीसुद्धा बाहेर येऊन बसतो. सिनेमा एकीकडे चालूच असतो आतमध्ये थिएटरमध्ये. तर ती त्याला म्हणते की अरे तुला सिनेमा नाही बघायचा का तुझा सिनेमा मिस होईल. तो म्हणतो नको नको राहू दे तुला समोसे खावेसे वाटतायत का इथे समोसे खूप छान मिळतात. ती म्हणते नको नको मला समोसे नको आहेत पण तुझा सिनेमा मिस होतोय त्याचं काय. तर रफी म्हणतो की नाही मला माहिती या सिनेमाची कथा काय आहे ती. ती म्हणते कसं काय तू सिनेमा आधी बघितला आहेस का हा. रफी म्हणतो नाही. मग ती म्हणते की तुला कसं माहिती ह्या सिनेमाची कथा काय आहे ती. रफी तिला एवढंच म्हणतो की त्यातला जो नायक आहे ना तो अतिशय साधा आहे गरीब आहे तो काही एवढा मोठा हाय प्रोफाईल जॉब करत नाही त्यामुळे त्यांचं एकत्र येणं काही शक्य नाही. त्याचं एवढं इथे वाक्य संपतं. एक छोटासा पॉज जातो आणि ती त्याला फक्त एवढंच म्हणते चल आता आपण कुठेतरी बाहेर जाऊया का. इथे जाणवतं की एकमेकांना समजून घेणं म्हणजे नेमकं काय असतं बरं.

तर मंडळी, असा हा मिलोनी आणि रफीचा होणारा प्रवास. आपण शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना हे वाक्य आपल्या कानावर अनेकदा पडलं असेल, किंवा आपल्याला शिकवताना सुद्धा आपल्या शिक्षकांच्या तोंडातून म्हणा, किंवा आपल्याला हे समजवताना एखादी गोष्ट त्यांच्याकडनं आपल्याला नक्कीच ऐकायला मिळालं असेल की दोन समांतर रेषा कधीच एकमेकांना छेदत नाहीत. तसंच या मिलोनीचा आणि रफीचा प्रवास हा समांतर रेषांनी जाणाऱ्या व्यक्तींसारखा आहे की ज्या फक्त एकमेकांना ओळखतात, पण पुढे आयुष्यात त्यांची पुन्हा गाठभेट होणार की नाही, किंवा समोरासमोर आल्यावरती नेमकं ते कसे रिॲक्ट होतील, ते झालेच रिॲक्ट. तर ते दोघंही जण मुळात एक व्यक्ती म्हणून प्रगल्भ आहेत हे आपल्याला प्रत्येक क्षणी जाणवतं. कुठेच ते एक विचारांनी सुद्धा, म्हणजे सीमारेषा ओलांडणं हा तर खूप लांबचा विषय झाला, पण त्याचबरोबर समोरच्याला समजून घेणं, त्याचा आदर राखणं, किंवा त्याला नेमकं काय म्हणायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या नुसतं त्या संवादातूनच नाही तर त्या देहबोलीतून सुद्धा आपल्याला जाणवतात. आणि खूप छान वाटतं जेव्हा एकीकडे हा सिनेमा सुरू असताना दोन गाणी सतत बॅकग्राऊंडला वाजत असतात. ते दोन गाणी म्हणजे एकतर नूरी आणि दुसरं आहे तुमने मुझे देखा, तिसरी मंजिल या सिनेमातलं. आणि त्या गाणं आपल्याला जाणवून देतं की किती छान गोड आहेत त्या दोघांचे स्वभाव जे आहेत ते. मी म्हटलं होतं तुमच्या आठवणीतला तुमचा फोटो सांगा, तसंच अनेक जणांनी त्यांच्या इथे आठवणीसुद्धा सांगितलेल्या आहेत. पंकज मोड म्हणतात की त्यांच्या ताईच्या लग्नातला त्यांचा फोटो. तसंच आपल्याला मिलिंद टिपणीस, वसंत पारुंडेकर यांनी सुद्धा

बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवडी गावात काल 9 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार असल्याचं उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. राज्य सरकारनं अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंश समाविष्ट केला आहे. त्यानुसार राज्यातल्या सर्व रुग्णालयं, वैद्यकीय महाविद्यालयं आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्पदंशाची प्रत्येक संशयित किंवा नोंद झालेली घटना तसंच त्यामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत माहिती देणं अनिवार्य आहे. श्रीलंकेत गॉल इथं खेळलेल्या 600व्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज भारतानं विजय मिळवला. भारताच्या 372 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा दुसरा डाव आज 206 धावांवर आटोपला. पहिल्या धावात 4 गडी बाद करणाऱ्या मानव सुतारनं दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या 6 फलंदाजांना तंबूत परत पाठवलं. नवी दिल्लीत इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या BWF बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा ध्रुव कपिलला आणि तनिषा क्रेस्टो या जोडीनं उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. पुरुष दुहेरीत प्रतिस्पर्धी जोडीनं सामन्यातून एकेवेळी माघार घेतल्यानं सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी उपउपांत्यपूर्व फेरीत पोहोचली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार मंडळी, नमस्कार। आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्ज वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी, आणि आज तुमच्यासोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका। सांजेच्या पारी कार्यक्रमामध्ये आज आपण एका वेगळ्याच थोड्याशा वाटेनं जाणार आहोत, आणि ही वाट खूप खूप खूप लांब अशी आहे, बरं का? का बरं मी असं म्हणते, सांगते जरा धीर धरा, छानचं गाणं ऐकूया आणि मग आपण आपल्या या प्रवासाला जाऊया।

0: happening. Asto sada miyata dreaming.
1: नमस्कार, मी संगीतकार अविनाश चंद्रचूड.
2: नमस्कार, मी विश्वजीत जोशी.
1: आपण आम्हाला ऐकत आहात आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो वाहिनीवर.
3: म्हणजे तुम्हाला फिरायला आवडतं का? बरं, फिरायला आवडतं तर तुम्हाला कुठे जायला आवडतं? बरं, जिथे तुम्हाला जायला आवडतं त्या ठिकाणी तुम्ही आधी जाऊन आला होतात का? आधी जाऊन आला असाल तर मग तुम्हाला नवीन ठिकाणी जायला आवडतं का? नवीन ठिकाणी जायचं असेल तर तुम्ही कुठल्या वाहनाने जायला प्रेफर करता किंवा तुमची जास्त पसंती असते? बरं, म्हणजे तुम्हाला विमान प्रवास करायला आवडतो का, रोड ट्रिप आवडते का, रेल्वेनं जायला आवडतं किंवा तुम्हाला काही बोटीनं वगैरे सुद्धा जायला आवडतं? असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येतात किंवा समोरची व्यक्ती आपल्याला विचारते जेव्हा आपण म्हणतो की आता मला माझ्या रोजच्या रुटीन लाईफमधनं ब्रेक हवा आहे, कुठेतरी बाहेर फिरायला जायचं आहे. असं म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर असंख्य प्रश्न उभे राहतात. त्यातनं मग आपण कुठेतरी वाट काढत असतो की मला कुठे जायचं आहे बरं, जिकडे मला शांत निवांतपणा हवा आहे का, काहीतरी ॲडव्हेंचरस गोष्टी करायच्या आहेत, ज्या ठिकाणी मी एकदा जाऊन आलेलो आहे तिकडे मला पुन्हा एकदा जायला आवडेल का, किंवा मग नवीन ठिकाणी नवीन लोकांबरोबर मला जायला आवडेल का, किंवा मग ट्रेकिंगला जायला आवडेल का. असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतात आणि मग आपण ती वाट शोधून काढतो, आपल्याला तो रस्ता सापडतो, नाही का. आणि आज आपण अशाच काही वेगवेगळ्या रस्त्यांबद्दल बोलणार आहोत की जे खूप लांबच्या लांब आहेत बरं, आणि जगात त्यांच्या या लांबीमुळे ते ओळखले जातात. असे कुठले कुठले आहेत बरं, सांगते, पण त्याआधी तुम्ही मला सांगणार आहात की तुम्ही सुद्धा अनेक ठिकाणी प्रवासाला गेला असाल, म्हणजे अगदी भारतातल्या भारतात, महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात किंवा भारताबाहेर सुद्धा. तर प्रवास म्हटला की असा कुठला लांबच्या रस्त्याचा प्रवास जो आहे जो तुम्हाला आवडला होता किंवा तुमच्या लक्षात राहिला होता तो तुम्ही आज मला सांगणार आहात, बरं का. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4132 आणि 4515-4133. STD कोड आहे 022. व्हॉट्सॲप क्रमांक आहे 8657-6611. तेव्हा मला लवकरात लवकर फोन करा किंवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही सांगू शकता की तुम्हाला असा कुठला, तुम्ही प्रवास करतानाचा लांबचा जो असा रस्ता होता तो तुम्हाला खूप आवडला होता, काही खास कारणांमुळे लक्षात राहिला होता, आवर्जून सांगा. तुमच्या फोनची आणि व्हॉट्सअप अभिप्रायांची मी आवर्जून वाट बघतेय. आता आपण ऐकूया श्रेया घोषाल यांच्या स्वरातलं जोगवा या सिनेमातलं गाणं.

0: नमस्कार श्रोते हो, मी वंदना गुप्ते आपल्या सर्वांची सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी म्हणजे आनंदाची लयलूट। दररोज आनंद घेत रहा आणि समृद्ध व्हा।
1: तर मंडळी, असे जगामध्ये काही रस्ते आहेत जे सर्वात उंच ठिकाणी आहेत आणि समुद्र सपाटीपासून तब्बल 19,000 फुटाच्या ही ते उंचीवर आहेत, त्याहून जास्त उंचीवर सुद्धा असू शकतात आणि खूपच तिथे प्रवास करणं हा एक वेगळाच अनुभव असतो। त्यातला अगदी पहिलं नाव येतं डोळ्यासमोर, ते म्हणजे उमलिंगला रस्ता, जो भारतामध्ये आहे, जो 19,000 फुटाच्या उंचीवर असलेला आहे आणि लडाखमधले चिसुले आणि डोमचोक गावांना तो जोडतो। आणि आता भारत सरकारनं खरं तर पूर्व लडाखमध्ये जगातला सगळ्यात उंचीचा रस्ता बांधण्याचा विक्रम केलेला आहे आणि BRO-नं जगातल्या सगळ्यात उंचीचा रस्ता हा बनवलेला आहे। आणि पूर्व लडाखमध्ये उमलिंगला पास इथं 52 किलोमीटरचा डांबरी रस्ता बांधला, तिथं असणाऱ्या तापमानाचा विचार करता त्यांना किती खडतर गोष्टींना तोंड द्यावं लागलं असणार आहे। आणि अतिशय दुर्गम भागात राहणारे जे नागरिक आहे त्यांना वाहतुकीसाठी एक पर्यायी मार्ग सुद्धा आता त्याच्यामुळे उपलब्ध झालेला आहे। आणि हा जो रस्ता आहे हा लेहमधल्या डोमचोक आणि चिमजुले, तुम्हाला सुरुवातीला म्हटलं तसं, हा त्यांना जोडतो। तसंच तिकडची जी हिमशिखरं आहेत, या माउंट एव्हरेस्ट आहे आणि तिथे साऊथ बेस कॅम्प जे आहे जे माउंट एव्हरेस्टच्या भागामध्ये येतात, नेपाळमध्ये असलेला माउंट एव्हरेस्टचा जो कॅम्प आहे त्या भागांना सुद्धा हा रस्ता जोडतो। अशा अनेक कारणांसाठी हा रस्ता जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे। तर म्हणजे अशाच काही आपण असणाऱ्या रस्त्यांबद्दल आज बोलणार आहोत, एक वेगळी सफर आज आपण त्यानिमित्तानं करणार आहोत सांजेच्या पारीमध्ये।

कार्यक्रम सुरू आहे सांजेच्या पारी. तुमच्यासोबत आहे आज मी तुमची रेडिओ सखी आर जे मधुलिका. तर मंडळी, मुळात कसं आहे की आपण ज्या रस्त्यांबद्दल बोलत आहोत ना, हे समुद्रसपाटीपासून तर उंचावर आहेतच, पण त्याचबरोबर ते कुठेतरी असं दुर्गम भागात पर्वतरांगांमध्ये आहेत किंवा मग अगदी उंचावर असणाऱ्या अशा ठिकाणांवरती आहेत. आणि त्यासोबतच त्यांची खासियत अशी की ते खूप लांबच्या लांब आहेत, त्याच्यामुळे तिथे प्रवास करणं, त्यांच्या वेळा किंवा त्यांनी सांगितलेल्या ऋतूमध्येच प्रवास करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इथे आपल्याला जेव्हा या रस्त्यांबद्दल जाणून घेतो ना आपण, किंवा त्या गावांबद्दल म्हणा किंवा तिथे असणाऱ्या आजूबाजूच्या परिसराबद्दल, तर ला असा उल्लेख आपल्याला वारंवार येतो. तर जेव्हा भारतामध्ये आपण हे जे आहे लडाख म्हणा किंवा काही, इथे लाचा उल्लेख खिंड असा होतो. खिंडीतून जाणारी ती वाट आहे, तो रस्ता आहे, म्हणून त्याला ला असा तिकडच्या बोलीभाषेमध्ये म्हणतात. म्हणून ह्या शब्दांचा उल्लेख ला असा केला जातो. तर आपल्याला अनेक मंडळींनी कळवलेलं आहे की त्यांनी प्रवास केला तेव्हा त्यांना लांबचा रस्ता कुठला सगळ्यात जास्त भावला होता. वसंत पारुंडेकर यांनी दादर टीटी ते लालबाग असं कळवलेलं आहे. सचिन वर्तक हे म्हणाले उरण इथून की ते नैनितालला गेले होते आणि नैनितालला गेले असताना तिथे काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि मग त्यांनी वेगळीच वाट त्यांना धरावी लागली होती कॉलेजच्या मंडळींबरोबर. आणि मग ती जी वाट होती ती इतकी छान होती, तिथे असणारी घरं त्यांना पाहायला मिळाली, छान छोटे छोटे तिकडचे रस्ते होते, पण प्रवास लांब.

झाल्यामुळे तो प्रवास, तो रस्ता आजही त्यांना आठवतो. लातूर इथून संतोष चौधरी यांनी कळवलं की ते 2002 मध्ये सिक्कीमला गेले होते आणि मग अशा उंच ठिकाणी गेल्यावर किंवा अगदी बॉर्डरच्या ठिकाणी गेल्यावर ऑक्सिजनची जी लेवल असते थोडीशी कमी होते आणि मग त्याच्यामुळे जरासा त्रास होऊ शकतो, चलबिचलपणा होतो. तेव्हाच जाणवतं की आपण कुठे आणि किती वेगळ्या ठिकाणी आलेलो आहोत. के राघव कुमार यांनी कळवलेलं आहे की निसर्गाची वेगळी वाट अनुभवायला मिळते तेव्हा आपण अवाक होतो. विजय चितळे यांनी पुणे इथून कळवलेलं आहे की त्यांचं शालेय शिक्षण दिल्लीलाच झालं आणि कॉलेजसाठी ते कलकत्त्याला गेले होते आणि कलकत्त्यात एका शहरात आहोत म्हटल्यावरती सगळेजण दिल्ली कलकत्ता असे काही फिरायचो, पण लाहोरपासून ढाक्यापर्यंत आपण एकाच रस्त्यावर आहोत असं त्यांना तेव्हा जाणवलं आणि मित्रांबरोबर त्यांचं त्या संदर्भात बोलणं देखील झालेलं होतं. तसंच आपल्याला कळवलेलं आहे दीपा पालकर यांनी, झारखंडपर्यंतचा 48 तासांचा जो रेल्वेचा प्रवास आहे तो कुटुंबियांसोबत केला होता. 3-4 राज्यांमधून जेव्हा हा रेल्वे प्रवास केला तेव्हा त्यांना त्याच्यातलं वेगळेपण जाणवलं. आणि एकदा पावसाळ्यात त्या तुंबलेल्या पाण्यातून अंधेरी ते दादरपर्यंत 6 तास चालत आल्या होत्या. म्हणजे आजचा आपला विषय आहे खरं तर लांबचा रस्त्याचा प्रवास, तुम्हाला जो खूप आवडला होता, तुम्ही फिरायला गेला होतात या निमित्तानं तुम्ही सांगायचं आहे. शुभलक्ष्मी मस्तकार यांनी गोव्याच्या प्रवासाचा इथे उल्लेख केलेला आहे. ग्रे कलरची वाळू, थंडगार वारा आणि सगळ्यांना खूप आनंद आला बोट रायडिंगने सुद्धा त्यांनी कळवलेलं आहे. प्रणव शिंदे यांनी कार्यक्रम आणि गाणी आवडल्याचं कळवलेलं आहे. काश्मीर, कर्नाटक, केरळ असं वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी कळवलेलं आहे मंगेश म्हात्रे यांनी. तसंच UK, US आणि जर्मनीला जाऊन आल्यामुळे तिकडचे सुद्धा रस्ते त्यांना खूप आठवत आहेत, त्या आठवणींना त्यांनी उजाळा दिलेला आहे मंगेश म्हात्रे यांनी. मिलेश राऊत, श्रेया, गजानन राऊत यांनी सुद्धा वाढवण आणि पाडा इथून कळवलेलं आहे की कार्यक्रम खूप छान सुरू आहे, मजा येते वेगवेगळ्या रस्त्यांबद्दल जाणून घेताना. तर म्हणजे असेच तुम्हाला कुठले कुठले रस्ते भावले तुम्ही प्रवास करताना, नुसता प्रवास नाही तर तुम्ही त्या ठिकाणी फिरायला गेलेला आहात आणि मजा आली तिकडे तुम्ही जेव्हा प्रवास करत होतात तेव्हा.

0: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
1: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
0: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.
2: नमस्कार, मी शंतनु मोघे. दिवसाची प्रसन्न सुरुवात सकारात्मकतेची सुंदर साथ देणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz वर ऐकत रहा, आनंद घेत रहा.
3: मंडळी, कार्यक्रम सुरू आहे सांजेच्या पारी आणि आज आपण बोलत आहोत ते म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणांबद्दल जी अशी आहेत की जी अतिशय उंचावर आहेत आणि हा रस्ता जो आहे तो लांब लचक आहे. आता येतो पुढचा रस्ता, तो म्हणजे डोंगरीला किंवा मानाला असं सुद्धा त्याला म्हणतात, डोंगरी सुद्धा म्हणतात काही गावांमध्ये. भारताच्या उत्तराखंड राज्यातल्या चमोली जिल्ह्यातल्या हिमालयातल्या पर्वतरांगांमध्ये आणि तिबेट चीन सीमेवर असलेला एक अतिउंच असा हा डोंगर कडचा जो रस्ता आहे तो आहे आणि खिंड आहे तिथे असणारीही आणि 5000 वर असलेला उंचीवर आणि जगातला आणि भारतातला सुद्धा जो उंच रस्त्यांपैकी एक असा या रस्त्याकडे पाहिलं जातं. जवळपास असणारं म्हणजे तीर्थक्षेत्र ते म्हणजे बद्रीनाथ आणि उत्तरेकडे अवघ्या 52 किलोमीटरवर मानाजवळ जे आहे ते भारतातलं शेवटचं आणि पहिलं गाव असं आपण ज्याला म्हणतो ते आहे, कारण तिथून पुढे वेगळी हद्द सुरू होते. हा मार्ग पुढे तिबेटशी जोडला जातो आणि मग इथे देवताल नावाचं सुंदर सरोवर आहे. देवतालचे फोटो जेव्हा आपण बघतो इंटरनेटवर सर्च केला तेव्हा असं वाटतं की अरे कुठल्या क्षणी आपण तिथे जाऊन पोहोचू बरं, किंवा कधी एकदा तिकडे जातो असं आपल्याला होऊन जातं. पण इथे अर्थातच प्रवास करताना खूप खबरदारी बाळगणं खूप गरजेचं आहे. आणि इतिहास सांगायचा झाला याविषयीचा तर हा एक प्राचीन व्यापारी मार्ग म्हणून त्या काळी खूप प्रसिद्ध होता. भारत आणि तिबेटमध्ये व्यापारासाठी हा मार्ग खास करून वापरला जायचा. हा भाग थोडा संवेदनशील आहे, लष्करी सीमेच्या जवळ येत असल्यामुळे तिथे विशेष परवानगी लागते आणि मे ते ऑक्टोबर ह्या दरम्यानच तिथे भेट देण्यासाठी योग्य आहे, कारण हवामानानुसार तो रस्ता कधीही बंद केला जातो. अर्थात या पहाडी भाग आहे किंवा डोंगराळ भाग आहे तिथे फिरताना तिथल्या नियमांचं आपण उल्लंघन करून चालत नाही, तसंच लष्करी नियमसुद्धा त्यांचं पालन करणं हे एक नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. तर मंडळी, असे खूप छान छान ठिकाणं आहे जगभरात म्हणा, महाराष्ट्रात म्हणा किंवा भारताबाहेर सुद्धा आपण प्रवास करतो, तो लांबच्या लांब रस्ता असतो, आपण गाणी म्हणत काहीतरी खाऊ खात आपण तो प्रवास करत असतो, आपण त्या ठिकाणी पोहोचतो पण आपल्या लक्षात राहतो तो म्हणजे तो प्रवास आणि तो रस्ता. तेव्हा आज आपण नेमकं याचबद्दल बोलत आहोत आपल्या आजच्या या सांजेच्या पारी कार्यक्रमामध्ये. तुम्ही सुद्धा मला सांगत आहात की तुम्हाला भावलेला रस्ता किंवा तो प्रवास जो होता तो लांबचा रस्ता असावा असं मी तुम्हाला एक त्यात सांगितलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला बराच वेळ लागला आणि तो काहीतरी खास कारणासाठी तुमच्या लक्षात राहिला, तर त्याबद्दल तुम्ही आज मला सांगा लवकरात लवकर. व्हॉट्सॲप क्रमांक आहे 86 57 66 10 71 आणि दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 32 आणि 45 15 41 33. STD कोड आहे 02 2.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, मी शिवाजी साटम। आपण ऐकत आहात 107.1 FM रेनबो वाहिनी, जुन्या नव्या मराठी गाण्यांची आणि गप्पांची मेजवानी।
1: तर मंडळी, आपल्याला पंकज मोहोड यांनी कळवलेलं आहे की ते अमरावती ते पुणे त्यांनी 500 किलोमीटरचा प्रवास केला होता साधारणपणे 2021 मध्ये, आणि त्यांना तो प्रवास खूपच भावला होता। संयोगिता बापट यांनी पनवेल इथून कळवलेलं आहे की त्या मनालीला गेलेला आणि तेव्हा तिकडचे रस्ते त्यांना खूप भावले, तो प्रवास त्यांच्या अजूनही आठवणीत आहे। तर अरविंद यांनी कळवलेलं आहे की ते 1995 मध्ये नैनितालला गेले होते आणि तिथे घाटातून तिकडच्या जात असताना 12 वाजता रात्री अचानक बस बंद पडली आणि मग त्यांना कितीतरी गोष्टींचा सामना करावा लागला। मग सगळी मंडळी वेगळ्या एका वाहनानं त्यांच्या ज्या इच्छित स्थळी आहे तिथे पोहोचली आणि मग कसं एकंदर ते सगळे क्षण होते ते त्यांना आजही त्या सगळ्यांच्या स्मरणामध्ये आहे। अरविंद कुलकर्णी यांनी कळवलं आहे इचलकरंजी इथून की ते नेहमीच कुलस्वामिनीच्या यात्रेसाठी चक्क बैलगाडीने जायचे लहान असताना, आणि तेव्हा खूप मजा यायची। 2-3 दिवस आमचा हा प्रवास चालायचा पण कधी कंटाळा आला नाही, खूपच मजा यायची असं त्यांनी कळवलेलं आहे। आरती गिरी यांनी सुद्धा त्यांचा अभिप्राय कळवलेला आहे। बद्रीनाथचा जो रस्ता आहे तो प्रवास करताना खूप मजा आली असं कळवलेलं आहे आपल्याला। प्रदीप कडू यांनी गेल्याच वर्षी काही कामानिमित्त मुंबई ते यवतमाळ समृद्धी महामार्गानं प्रवास केला असं आपल्याला रसिक म्हात्रे यांनी कळवलेलं आहे। किशोर पेडणेकर यांनी सुद्धा त्यांचा प्रवासाबद्दल कळवलेलं आहे की पूर्वी मोठ्या बोटी असायच्या आणि मध्यरात्री पर्यंतचा होणारा प्रवास, मग पहाटेपर्यंतचा सभोवताली असणारं पाणी, भीती, आनंद, एकूण संमिश्र भावना असायच्या त्यांच्या ह्या मेसेजवरनं लक्षात येते। तर इथे खूप छान छान अभिप्राय सगळे श्रोते कळवत आहेत आणि श्रीवर्धन भालचंद्रन यांनी कळवलेलं आहे की त्यांना सुद्धा असा वेगवेगळ्या ठिकाणी जायला आवडतं। अजय साखरे यांनी इंदोर इथून कळवलेला आहे अभिप्राय। तसंच दीपा पालकर यांनी बस तर प्रवास करताना संपता संपत नाही पण निसर्ग खूप छान आपल्याला अनुभवायला मिळतो असं त्यांनी कळवलेलं आहे। मंगेश म्हात्रे म्हणत आहेत की ते त्यांच्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी जेव्हा जातात तेव्हा खूप छान आणि त्यांच्या आवडीचा रस्ता आहे तो त्यांनी कळवलेला आहे। सुनील जोशी आणि स्वप्नाली जोशी यांनी निवळी फाटा

रत्नागिरी ते मुंबईचा जो प्रवास आहे तो गाडीनं केला, आणि मुंबई ते वाराणसी विमानानं केलेला. आकाशातून टिपणारे जे ढग आणि वरून दिसणारे जे खालचा जो रस्ता आहे ते एक विहंगम दृश्य होतं असं त्यांनी कळवलेलं आहे. गोवा इथं जाताना निसर्गरम्य रस्त्याचा दुतर्फा झाडं जी असतात ती बघून खूप छान वाटली. आपल्याला असे मस्त मस्त अभिप्राय वाचून सुद्धा आपण नकळत का होईना त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो. आरतीगिरी म्हणतात की सिंगापूरला गेले तो माझा पहिला दूरचा प्रवास होता, पण मजा आली तिकडचे रस्ते वगैरे बघून. खूप खूप धन्यवाद मंडळी, असेच छान छान अभिप्राय तुमचे लवकरात लवकर सांगा बरं.

0: नमस्कार, मी दिग्पाल लांजेकर. आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबईची एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz.
1: तर पुढचा रस्ता जो आहे तो आहे मार्शी मिकला नावाचा आणि जवळपास 18,000 फुटांच्याही वर आहे. लडाखच्या चॉक थांग भागातला हा रस्ता आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणांना हा जोडणारा आहे. पँगॉंग सरोवराच्या जो आहे सरोवर त्याच्या ईशान्येला आणि भारत चीनचं जे नियंत्रण रेषा आहे त्याच्या अगदी जवळून जाणारा आहे. आणि लडाखी भाषेत तुम्हाला मगाशी म्हटलं जसं की त्याला ला म्हणतात. खारदुंगला, चांगला किंवा तंगला या लडाखमधल्या अत्युच्च खिंडी आहेत आणि त्याच्यातलीच ही एक आहे आणि लेहपासून जवळ आहे. इथे वर्षातलं तापमान हे 8 महिने खूपच थंड असतं, एवढं की हा परिसर जो आहे तो बराच काळ बर्फाच्छादित असतो. त्याच्यामुळे इथं पटकन जाणं हे काही एवढं सोपं नाही आणि ह्या रस्त्यामुळे वाहतूक ला थोडं त्यांना सोयीस्कर होणार आहे. तिथल्या गावातल्या मंडळींना थोडे पर्यटन सुद्धा होऊ शकतं का अशाकडे सुद्धा आता विचार केला जात आहे. तर मंडळी असे अनेक प्रवास आहेत जिथे जातात मंडळी. तर बघूया आपले सगळे श्रोते काय म्हणतायत. बरं, दिल्ली ते म्हणजे भारत मंडपममध्ये मुंबई सेंट्रल ते दिल्ली असा सुपर प्रास प्रवास केला होता रसिक म्हात्रे यांनी कळवलेला आहे आपल्याला अलिबाग इथून. तसंच आपल्याला दीपा पालकर यांनी कळवलेलं आहे. रवींद्र मणिराम यांनी कळवलेलं आहे म्हात्रे यांनी पेण इथून की कास पठारला ते गेले होते पावसाळ्यामध्ये, तेव्हा त्यांना खरंच खूप मजा आली होती. असेच आपले वेगवेगळे श्रोते आपल्याला अभिप्राय कळवत आहेत. बंडू जोशी यांनी कळवलेलं आहे की लांबचा रस्ता सिमला कुल्लू मनाली येते बियासपर्यंतचा त्यांना खूप भावला होता. कोइंबतूर ते उटी हा प्रवास लक्षात राहिला होता सुप्रिया सुगवेकर यांच्या. पनवेलीतून त्यांनी कळवलेलं आहे. चंद्रशेखर भाटोडेकर यांनी कार्यक्रम आवडल्याचं कळवलेलं आहे. तसंच त्यांना गोव्याला जायचा जो रस्ता आहे तो त्यांना खूप भावतो. प्रकाश कुलकर्णी यांनी कळवलेलं आहे की संभाजीनगर ते तिरुपती हा प्रवास त्यांनी कारने केला होता. त्यावेळी घाटातले जे यूटर्न्स आहेत ते त्यांना खूपच भावले होते. महादेव म्हात्रे म्हणतात की बँड्रा ते समालखा सेनापती आणि ते पानिपत असा खूपच सुंदर प्रवास त्यांचा झाला होता आणि रोड ट्रिप होती. वा वा वा, खूपच छान. गणेश पाटील यांनी वाढवणीतून कळवलं की भीमाशंकरला येताना जेव्हा त्यांना ते वाटेतला जो रस्ता आहे तो त्यांना खूप भावला होता. अर्थात जेव्हा आपण जातो अशा ठिकाणी डोंगराळ भागांमध्ये म्हणा किंवा इतरे काही पर्यटन करतो तेव्हा आपल्याला ती हिरवळ तो रस्ता हे सगळं विशेष भावतं.

तर मंडळी असे छान छान आपल्याला अभिप्राय इथे अनेकांनी कळवलेले आहेत. कार्यक्रमाची वेळ आता हळूहळू संपत आलेली आहे. शुभांगी कार्यकर यांनी कळवलेलं आहे की कुलदेवतेला गोव्याला गेला होता आणि एकत्र भावंडांनी प्रवास केला होता आणि खूप मजा आली होती. त्यांना आजही त्या सगळ्या आठवणी त्यांच्या लक्षात आहेत. निसर्गासोबत होणारा प्रवास त्यांना तो खूप भावला होता. म्हणजे जेव्हा आपण एकत्र प्रवास करतो ना तेव्हा खरंच खूप मजा येते. तसंच आपल्याला 1990 सालची श्रीपाद जोशी यांनी आठवण कळवलेली आहे. हैदराबादकडून ते श्रीशैल्यमला चालले होते आणि एका 14 6 सीटरनं ते प्रवास करत होते आणि कुठलंसं अभयारण्य त्यांना लागलेलं आणि मग तो एकूणच थोडासा असा थरारक प्रवास होता. पण मजा आली. त्यांचा एकंदर हा अनुभव वाचून लक्षात येते. आपल्याला कळलं प्रथमेश यांनी विक्रोळी इथून की आई वडिलांसोबत त्यांनी गाणगापूरपर्यंतचा प्रवास केला होता 2026 मध्ये आणि त्याआधी सुद्धा ते गेले होते प्रवासाला आणि खरंच खूप लक्षात राहणारा असा हा प्रवास होता. प्रथमेश डोंगरे आपल्याला कळवतायत. अजूनही फोन खणखणतोय. असे आपण आज भारतातले आणि भारताबाहेरच्या रस्त्यांबद्दल जाणून घेतलं की कसे ते वेगळे आहे. सेमोला आहे जो चीन आणि तिबेटमध्ये तो अतिशय उंचीवर आहे, दुर्गम भागात आहे आणि विजन असल्यासारखा तो प्रवास आपल्याला वाटतो. तर खारदुंगला हे तर ठिकाण आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेच. ह्या सगळ्या ठिकाणी जाताना की नाही मंडळी एक काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तिथे जे काही त्यांनी प्रोटोकॉल्स दिलेले आहेत म्हणजे हवामानात होणारा बदल किंवा ऑक्सिजनची कमतरता भासणं ह्या सगळ्याचा विचार करून आणि मग त्यांनी ज्या काही महिने ठरवून दिलेले आहेत त्या काळातच तिकडे प्रवास केला जाणं खूप गरजेचं आहे. तर मग चला एक छानसं गाणं तुम्हाला आता मी ऐकवते. कार्यक्रमातलं अगदी शेवटचं गाणं आहे हे मंडळी.

0: तर मंडळी या गीताबरोबरच आजचा आपला कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. तेव्हा आता मी तुमची रेडिओ सखी आरजे मधुलिका इथेच तुमचा निरोप घेत आहे. पुन्हा एकदा एका नवीन छानशा विषयासह तुमच्या भेटीला मी नक्की येईन. तोपर्यंत आनंदी रहा, खुश रहा आणि स्वतःची काळजी घ्यायला अजिबात विसरू नका. ठीक 5 वाजता तुम्ही ऐकू शकाल बातमीपत्र आणि त्यानंतर हिंदी गीतांचा कार्यक्रम घेऊन तुमच्यासोबत असणार आहे आरजे वैशाली. तेव्हा ऐकत रहा 107.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.
1: नमस्कार, मी मधुबंधा कुलकर्णी आणि आपण ऐकत आहोत 107.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. आनंद घ्या नव्या जुन्या मराठी गाण्यांचा आणि गप्पांचा.
2: नमस्कार, मी अभय धुमाळ. ऐकूयात काही ठळक घडामोडी. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेला तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. नव्या वेळापत्रकानुसार आता 24 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यावर 30 सप्टेंबरपर्यंत हरकती आणि दावे दाखल करता येतील. हे दावे 29 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील आणि 4 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. राज्य सरकारनं अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंश समाविष्ट केला आहे. त्यानुसार राज्यातल्या सर्व रुग्णालयं, वैद्यकीय महाविद्यालयं आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्पदंशाची प्रत्येक संशयित किंवा नोंद झालेली घटना तसंच त्यामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत माहिती देणं अनिवार्य आहे. पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडी गावात काल 9 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार असल्याचं उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 326 अंकांची घसरण झाली आणि तो 76,910 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 76 अंकांची किरकोळ घसरण नोंदवत 24,078 अंकांवर बंद झाला. श्रीलंकेत गॉल इथं झालेल्या 600व्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज भारतानं विजय मिळवला. भारताच्या 372 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा दुसरा डाव आज 206 धावांवर आटोपला. पहिल्या डावात 4 गडी बाद करणाऱ्या मानव सुतारनं दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या 6 फलंदाजांना तंबूत परत पाठवलं. याबरोबर

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर, स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सहकारी गृहनिर्माण संस्थांना शासकीय जमीन वाटप करण्यासंदर्भात राज्य सरकारचं सुधारित धोरण लागू होणार. राज्यात विशेष सखोल पुनरीक्षण अंतर्गत अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार. महाराष्ट्रात अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंशाचा समावेश. जपतलाई येथील आश्रमशाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द. जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी 21 ऑगस्ट रोजी राज्यभरात महावॉकेथॉनचं आयोजन. आणि हॉकी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या गटात आज भारत आणि पाकिस्तानच्या संघात सामना. आता सविस्तर बातम्या. राज्यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांना शासकीय जमीन वाटप करण्यासंदर्भात राज्य सरकारनं धोरण निश्चित केलं आहे. 2010 मधील कथित घोटाळ्यानंतर पूर्णपणे बंद पडलेली शासकीय भूखंड वाटपाची प्रक्रिया या नव्या धोरणामुळे पुन्हा एकदा पारदर्शक आणि सुटसुटीत मार्गानं सुरू होणार आहे. नवीन धोरणानुसार यापुढे शासकीय जमिनींचं वाटप सोडतीद्वारे न होता थेट लिलाव प्रक्रियेद्वारे केलं जाईल. सर्व जिल्हाधिकारी त्यांच्या जिल्ह्यातील उपलब्ध शासकीय भूखंडांची यादी तयार करतील. त्यानंतर सार्वजनिक जाहिरात देऊन तांत्रिक आणि वित्तीय लिफाफा पद्धतीनं लिलाव घेतला जाईल. यापुढे जमिनी मालकी हक्कांना न देता केवळ 30 वर्षांच्या भाडेपट्ट्यानं दिल्या जातील. 30 वर्षांनंतरच या जमिनी भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरित करण्यास पात्र ठरतील. त्याचप्रमाणे 7व्या वेतन आयोगानुसार शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात झालेली वाढ लक्षात घेऊन मासिक उत्पन्न मर्यादा आणि चटई क्षेत्राची श्रेणीनुसार पुनर्रचना करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. नव्या वेळापत्रकानुसार मतदान केंद्रांचं तर्कसंगतीकरण आणि पुनर्रचना 24 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर दरम्यान दावे आणि हरकती दाखल करता येतील. अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणा आवश्यक असून त्याकरता नेमलेल्या राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारसींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज एनटीए म्हणजेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले. यासंदर्भात फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशननं दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी

0: न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुरू आहे. नीट परीक्षेच्या सुरक्षेसाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती महाअधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिली. मात्र या प्रवेश परीक्षेत संस्थागत बदल करण्याची शिफारस राधाकृष्णन समितीनं केली होती, त्याच्याशी न्यायालयानं सहमती दर्शवली. एनटीएनं 600 तज्ञांना कार्यमुक्त करून आणि नवीन तज्ञांची नियुक्ती करत आपल्या परीक्षाविषयक गटामध्ये फेरबदल केले आहेत, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं समाज माध्यमावर दिली आहे. उत्तरपत्रिका तपासणी अधिक सुरक्षित करण्यासाठी 4-स्तरीय तपासणी प्रणाली लागू केली जाईल. तसंच एनटीए पुढील 2 ते 3 आठवड्यात किमान 25 अधिकाऱ्यांची नव्यानं नियुक्ती करणार आहे. याव्यतिरिक्त एनटीएची कार्यालयं स्थलांतरित करून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाईल. सर्पदंश हा अधिसूचित आजारांच्या यादीत समाविष्ट झाल्याचं महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलं आहे. त्यानुसार राज्यातल्या सर्व रुग्णालयं, वैद्यकीय महाविद्यालयं आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्पदंशाची प्रत्येक संशयित किंवा नोंद झालेली घटना तसंच त्यामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत माहिती देणं अनिवार्य आहे. गडचिरोलीमधल्या जपतलाई गावातल्या आश्रमशाळेत सर्पदंशामुळे झालेल्या 3 विद्यार्थिनींच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्पदंशाच्या घटनांवर देखरेख तसंच उपचार सुनिश्चित करता येतील. विषरोधक औषधांच्या उपलब्धतेचंही नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करता येईल, असं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. सर्पदंश प्रतिबंध, प्रथमोपचार आणि वेळेवर रुग्णालयात दाखल होण्याचं महत्व याबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे, अशी माहितीही आंबेडकर यांनी दिली. दरम्यान महाराष्ट्राच्या आदिवासी विकास विभागानं जपतलाई येथील आश्रमशाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली आहे. त्यामुळे ही शाळा बंद करण्यात येणार असून येथील विद्यार्थ्यांना जवळच्या आदिवासी शाळांमध्ये सामावून घेतलं जाईल. विकसित भारत ऍट 2047 च्या स्वप्नाला बळ देण्यासाठी राज्य सरकार 5F विजनवर काम करत आहे. यामध्ये फार्म ते फायबर, फायबर ते फॅक्टरी, फॅक्टरी ते फॅशन आणि फॅशन ते फॉरेन असा प्रवास निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मातीत पिकलेला कापूस आणि त्यापासून तयार उत्पादनं आता थेट परदेशातील मॉलमध्ये झळकणार आहेत, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मुंबईत असोचेमद्वारा आयोजित फार्म टू फॉरेन कॉन्क्लेव्ह 2026 ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. आपल्या शेतातील कापूस, रेशीम, जूट आणि फळांचं जागतिक ब्रँडिंग करणं हे आमचं उद्दिष्ट असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 21 ऑगस्टला जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटरच्या माध्यमातून राज्यभर जलसंधारणाची लोकचळवळ उभी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. मुंबईसह राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित होणाऱ्या या उपक्रमात नागरिक, विद्यार्थी, महिला आणि विविध सामाजिक संघटना मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत. राज्यभरात जिल्हानिहाय वॉकथॉनचं आयोजन करण्यात येणार आहे. राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान असणं अनिवार्य असून या नियमाची अंमलबजावणी उद्या 20 ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. मराठीचं व्यावहारिक ज्ञान नसलेल्या चालकांना प्रथम 1 महिन्याची नोटीस देण्यात येईल. या कालावधीत मराठीचं ज्ञान प्राप्त न केल्यास त्यांचा बॅच 3 महिन्यांपर्यंत निलंबित करण्यात येईल. त्यानंतरही मराठी शिकण्यास जाणीवपूर्वक नकार दिल्यास बॅच आणि परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचवणं आवश्यक असून योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी दूर करण्यावर भर द्यावा असे निर्देश महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीनं आज दिले. त्याचप्रमाणे रिक्त पदांची भरती तातडीनं करण्याचे निर्देशही देण्यात आले. महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत अकोला इथं जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. अन्न आणि औषध प्रशासन विभागानं वर्धा जिल्ह्यातील डॉमिनोज पिझ्झा आणि जय कृष्णा बेकरी या दोन्ही आस्थापनांचा अन्न परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित केला आहे. विभागानं एमआयडीसीतील या दोन्ही आस्थापनांची अचानक तपासणी केली असता अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा कायद्याचं उल्लंघन होत असल्याचं निदर्शनास आलं होतं. भंडारा जिल्ह्यात साकोली तालुक्यातील बोंडे येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची कमतरता असल्यानं संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर शाळा भरवून प्रशासनाचा निषेध केला. 1 ते 5 पर्यंतच्या 56 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असून शिक्षक नियुक्तीसाठी वारंवार मागणी करूनही कार्यवाही होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हॉकी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या गटात आज भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे. भारतानं पहिल्या सामन्यात वेल्सचा पराभव केला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात इंग्लंड समोर हार पत्करली. आजच्या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीत जाण्याचा भारतीय संघाचा निर्धार असेल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:30 हा सामना सुरू होईल. बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन विश्वचषकमध्ये आज नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमवर दुसऱ्या फेरीमध्ये भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या जोडीनं उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तसंच पुरुष दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनंही उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. स्पर्धेत आज भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन, पीव्ही सिंधू, आयुष शेट्टी आणि इतर खेळाडू आपापल्या 32व्या फेरीतील सामन्यांसाठी कोर्टवर उतरतील. हवामान. विदर्भात आज भंडारा, गोंदिया, गडचिरोली इथं मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर इथं विजांच्या कडकडाटासह वादळाचा अंदाज आहे. दरम्यान येत्या काही तासात गोंदिया, भंडारा आणि नागपूर इथं तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या संत गजानन महाराजांच्या पालखीचा 60 दिवसांचा पायी प्रवास आज भक्तिभावात पूर्ण झाला. आषाढी एकादशीचा 16 आटोपून निघालेली ही पालखी आज सकाळी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील शेवटचा मुक्काम आटोपून शेगाव नगरीत दाखल झाली. खामगाव ते शेगाव या 18 किलोमीटरच्या पायी दिंडी सोहळ्यात शेकडो वारकरी सामील झाले होते. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सहकारी गृहनिर्माण संस्थांना शासकीय जमीन वाटप करण्यासंदर्भात राज्य सरकारचं सुधारित धोरण लागू होणार. राज्यात विशेष सखोल पुनरीक्षण अंतर्गत अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार. महाराष्ट्रात अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंशाचा समावेश. जपतलाई येथील आश्रमशाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द. जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी 21 ऑगस्ट रोजी राज्यभरात महावॉकेथॉनचं आयोजन. आणि हॉकी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या गटात आज भारत आणि पाकिस्तानच्या संघात सामना. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. निवडणूक आयोगाकडून एसआयआरला पुन्हा मुदतवाढ. प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्टला तर अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी उद्यापासून सुरू होणार. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी उद्धव ठाकरे यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी. विमा नसलेल्या वाहनांना इंधन भरू देऊ नका पथदर्शी प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश. आणि सर्व ग्रामसेवकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेला तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. नव्या वेळापत्रकानुसार आता 24 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यावर 30 सप्टेंबरपर्यंत हरकती आणि दावे दाखल करता येतील. हे दावे 29 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील आणि 4 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. मतदार यादीत असूनही एसआयआरमध्ये नसलेल्या मतदारांना शोधून सुधारित यादीत त्यांची नावं यावीत यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना केलं आहे. ते आज नाशिकमध्ये नाशिक आणि मराठवाडा विभागातल्या भाजपा आमदार खासदार मंत्री जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष यांच्या बैठकीत बोलत होते. मतदार यादीतून कुणाचंही नाव वगळलं जाऊ नये यादृष्टीनं मतदारांशी संपर्क साधून आवश्यक ती कागदपत्रं बीएलओंकडे जमा करावीत असं आवाहनही यावेळी अन्य मान्यवरांनी केलं. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी करण्याची मोहीम परिवहन विभाग उद्यापासून सुरू करणार आहे. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. मराठी न येणाऱ्या वाहनचालकांना सुरुवातीला 1 महिन्याची नोटीस दिली जाईल. त्यात मराठीचं शिक्षण घेतलं नाही तर 3 महिन्यांसाठी परवाना निलंबित केला जाईल. त्यानंतरही मराठी न येणाऱ्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद कायद्यात आहे. यापुढे नवीन परवाना आणि बॅज देताना चालकाला व्यावहारिक मराठीचं ज्ञान आहे की नाही याची आरटीओ अधिकारी प्रत्यक्ष संवादाद्वारे तपासणी करून त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करणार आहे. मराठीचं व्यावहारिक ज्ञान असल्याचं स्पष्ट झाल्यानंतरच बॅज दिला जाईल असं सरनाईक यांनी सांगितलं. शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी मागणी उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी आज सर्वोच्च न्यायालयात केली. शिवसेना हे पक्षाचं आणि पक्षचिन्हाच्या बाबत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान त्यांनी ही मागणी केली. शिवसेना ही ठाकरेंचीच आहे आणि पक्षाचं नाव

आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना देणं हा ठाकरेंवर अन्याय असल्याचं सिब्बल म्हणाले. आमदारांची पात्रता विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलेली नसताना विधिमंडळ पक्षातल्या बहुमताच्या आधारे निवडणूक आयोगानं निर्णय देणं गैर असल्याचा युक्तिवाद उद्धव ठाकरे यांच्या वतीनं वकील देवदत्त कामत यांनी केला. त्यावर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय बदलू शकतो का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं केला. अध्यक्षांनी न्यायाधिकरणाच्या रुपातून निकाल दिल्यानं तो बदलण्याचा पूर्ण अधिकार सर्वोच्च न्यायालयाला असल्याचं कामत यांनी लक्षात आणून दिलं. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय कायद्यानुसार नसेल तर तो बदलू असं निरीक्षण न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांनी नोंदवलं. वैध विमा नसलेल्या वाहनांना पेट्रोल पंपांवर इंधन नाकारण्याबाबतच्या पथदर्शी प्रकल्पाबाबत आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले. थर्ड पार्टी विमा संरक्षण नसताना रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांच्या मोठ्या संख्येबाबत न्यायालयानं चिंता व्यक्त केली होती आणि या वाहनांना इंधन नाकारण्याचे आदेश 3 ऑगस्टला दिले होते. नीट यूजी फेरपरीक्षेतल्या उमेदवारांच्या मूळ गुणपत्रिकेत कोणताही फेरफार झाला नसल्याचं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितलं. फेरपरीक्षेतल्या गुणपत्रिकांमध्ये फेरफार झाल्याचा आरोप करणाऱ्या जनहित याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. फेरपरीक्षेतल्या कुठल्या गुणपत्रिकेत फेरफार झालेला नसून अशा प्रकारचा चुकीचा समज निर्माण होऊ नये अशी विनंतीही त्यांनी न्यायालयाला केली. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणा आवश्यक असून त्याकरता नेमलेल्या राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी समित्यांच्या शिफारसींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज एनटीए म्हणजे राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले. यासंदर्भात फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशननं दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुरू आहे. नीट परीक्षेच्या सुरक्षेसाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिली. मात्र या प्रवेश परीक्षेत संस्थागत बदल करण्याची शिफारस राधाकृष्णन समितीनं केली होती त्याच्याशी न्यायालयानं सहमती दर्शवली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची अर्थात ग्रामसेवकांची हजेरी आता जीपीएस आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागानं घेतला आहे. या निर्णयामुळे यापुढे सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आता दररोज आपापल्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा संबंधित गावात उपस्थित राहणं बंधनकारक असणार आहे. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचा आदेश राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या युवा वर्गाला मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याच्या घोषणेच्या अंमलबजावणीसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज आढावा बैठक घेतली. प्रधानमंत्र्यांनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरच्या भाषणात ही घोषणा केली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2027 फेब्रुवारी मार्च या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 10वीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आजपासून 31 ऑक्टोबरपर्यंत नियमित परीक्षा शुल्क भरून अर्ज करता येईल. त्यानंतर 1 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज दाखल करता येऊ शकतील. पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडी गावात काल 9 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका 25 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. ही अत्याचाराची घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा अशी विशेष विनंती आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यातल्या साधुग्राम उभारणीसाठी केवळ अत्यावश्यक आणि अपरिहार्य परिस्थितीतच झाडं तोडली जातील असं आश्वासन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलं. ते आज नाशिकमध्ये बातमीदारांशी बोलत होत्या. पंचवटीमध्ये तपोवनात कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधूंसाठी साधुग्राम उभारलं जाणार असून त्यासाठी सुमारे 1800 झाडं तोडण्याचा प्रस्ताव आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पर्यावरणाच्या बाबतीत संवेदनशील असलेल्या भागात होणारी वाढती वृक्षतोड आणि पर्यावरण

चा ऱ्हास रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनानं सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यात विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. या अंतर्गत दोन्ही तालुक्यातल्या तब्बल 25 गावांवर विशेष लक्ष ठेवलं जाणार असून प्रतिबंधित क्षेत्रात अवैध वृक्षतोड होताना दिसली तर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. श्रीलंकेत गॉल इथं झालेल्या 600व्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज भारतानं विजय मिळवला. पहिल्या डावात 462 आणि दुसऱ्या डावात 193 धावा करणाऱ्या भारतीय संघानं श्रीलंकेला 372 धावांचं आव्हान दिलं होतं. काल दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 484 झाली होती. पहिल्या डावात 4 गडी बाद करणाऱ्या मानव सुतारनं दुसऱ्या डावातही श्रीलंकेच्या 6 फलंदाजांना तंबूत परत पाठवलं, त्यामुळे श्रीलंकेचा दुसरा डाव 206 धावांवर आटोपला. नाशिक जिल्ह्यात मालेगाव चाळीसगाव रस्त्यावर एसटी बसची ट्रकला धडक बसल्यामुळे झालेल्या अपघातात 2 वृद्ध महिलांचा मृत्यू झाला तर 31 जण जखमी झाले. आज सकाळी 10:15 सुमाराला हा अपघात झाला. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. निवडणूक आयोगाकडून एसआयआरला पुन्हा मुदतवाढ. प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्टला तर अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार. रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी उद्यापासून सुरू होणार. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी उद्धव ठाकरे यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी. विमान असलेल्या वाहनांना इंधन भरू देऊ नका, पथदर्शी प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश. आणि सर्व ग्रामसेवकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। निवडणूक आयोगाकडून एसआयआरला पुन्हा मुदतवाढ। महाराष्ट्रात प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्टला तर अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार। समाज माध्यमांचा वापर जनतेचं म्हणणं ऐकून घेण्यासाठीही करण्याचा राष्ट्रपतींचा सल्ला। धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा, अशी उद्धव ठाकरे यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी। झारखंडमध्ये सुरू असलेलं आंदोलन मागे घेण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ विजयी। आणि आता बातम्या विस्तारानं। केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेला तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे। नव्या वेळापत्रकानुसार आता 24 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल, त्यावर 30 सप्टेंबरपर्यंत हरकती आणि दावे दाखल करता येतील। हे दावे 29 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील आणि 4 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल। समाज माध्यमांचा वापर केवळ माहिती देण्यासाठी न करता जनतेचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी देखील करावा असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे। भारतीय माहिती सेवेतल्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या तुकडीनं आज नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतींची भेट घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या। तंत्रज्ञानाचा वापर जबाबदारीनं झाला पाहिजे, कारण कोणत्याही माहितीला प्रतिसाद देण्याची पद्धत आता मोठ्या प्रमाणावर बदलली आहे, त्यामुळे त्यातून जनतेच्या अशा आकांक्षा अपेक्षा आणि चिंता समजून घेण्याचा प्रयत्न करा असा सल्ला राष्ट्रपतींनी दिला। केंद्रीय मंत्रिमंडळानं आज रेल्वेच्या 4 प्रकल्पांच्या विस्तारीकरणाला आणि महामार्गाच्या 1 प्रकल्पाला मंजुरी दिली। माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बातमीदारांना ही माहिती दिली। या प्रकल्पांना एकूण 13,041 कोटी रुपये खर्च येणार असून त्याचा लाभ पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांना मिळणार आहे। स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या युवा वर्गाला मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याच्या घोषणेच्या अंमलबजावणीसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज आढावा बैठक घेतली। प्रधानमंत्र्यांनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरच्या भाषणात ही घोषणा केली होती। शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी आज सर्वोच्च न्यायालयात केली। शिवसेना हे पक्षाचं आणि पक्षचिन्हाच्या बाबतीत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान त्यांनी ही मागणी केली। शिवसेना ही ठाकरेंचीच आहे आणि पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना देणं हा ठाकरेंवर अन्याय असल्याचं सिब्बल म्हणाले। आमदारांची पात्रता विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलेली नसताना विधिमंडळ पक्षातल्या बहुमताच्या आधारे निवडणूक आयोगानं निर्णय देणं गैर असल्याचा युक्तिवाद उद्धव ठाकरे यांच्या वतीनं वकील देवदत्त कामत यांनी केला। त्यावर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय बदलू शकतो का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं केला। अध्यक्षांनी न्यायाधिकरणाच्या रुपातून निकाल दिल्यानं तो बदलण्याचा पूर्ण अधिकार सर्वोच्च न्यायालयाला असल्याचं कामत यांनी लक्षात आणून दिलं। त्यावर विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय कायद्यानुसार नसेल तर तो बदलू असं निरीक्षण न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांनी नोंदवलं। वैध विमान असलेल्या वाहनांना पेट्रोल पंपावर इंधन नाकारण्याबाबतच्या पथदर्शी प्रकल्पाबाबत आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले। थर्ड पार्टी विमा संरक्षण नसताना रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांच्या मोठ्या संख्येबाबत न्यायालयानं चिंता व्यक्त केली होती आणि या वाहनांना

इंधन नाकारण्याचे आदेश 3 ऑगस्टला दिले होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट UG फेरपरीक्षेतल्या उमेदवारांच्या मूळ गुणपत्रिकेत कोणताही फेरफार झाला नसल्याचं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितलं. फेरपरीक्षेतल्या गुणपत्रिकांमध्ये फेरफार झाल्याचा आरोप करणाऱ्या जनहित याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि तेजस कारिया यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. फेरपरीक्षेतल्या कुठल्या गुणपत्रिकेत फेरफार झालेला नसून अशा प्रकारचा चुकीचा समज निर्माण होऊ नये अशी विनंतीही त्यांनी न्यायालयाला केली. नीट परीक्षांमध्ये रचनात्मक सुधारणा आवश्यक असून त्याकरता नेमलेल्या राधाकृष्णन आणि नंदन नीलकेणी या समित्यांच्या शिफारसींवरचा कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज NTA म्हणजेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले. या संदर्भात फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशननं दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुरू आहे. नीट परीक्षेच्या सुरक्षेसाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला दिली, मात्र या प्रवेश परीक्षेत संस्थागत बदल करण्याची शिफारस राधाकृष्णन समितीनं केली होती, त्याच्याशी न्यायालयानं सहमती दर्शवली. महिला अधिकाऱ्यांना स्थायी कमिशन देण्यासंदर्भात ठोस भूमिका घेऊन निश्चित धोरण आखण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने तटरक्षक दलाला दिले आहेत. 14 वर्षांची शॉर्ट कमिशन सेवा पूर्ण करणाऱ्या प्रियंका त्यागी या अधिकारी महिलेनं स्थायी कमिशनची नेमणूक मिळावी याकरता सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यावर 2 आठवड्यात निर्णय घ्यावा असे निर्देश सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं दिले आहेत. झारखंडमध्ये भरती परीक्षांमधल्या घोटाळ्यादरम्यान सुरू असलेलं आंदोलन विद्यार्थ्यांनी मागे घेतलं आहे. 26 दिवसांपासून हे आंदोलन सुरू होतं. राज्य सरकारनं 22 भरती परीक्षा रद्द करण्याचा आणि 45 परीक्षांमधल्या गैरप्रकारांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी भरती आयोगाकडून या परीक्षा घेतल्या जातात, त्यानंतर आंदोलकांनी हा निर्णय घेतला आहे. या चौकशीमध्ये समाधानकारक प्रगती झाली नाही तर 2 महिन्यांनी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा या आंदोलकांनी दिला आहे. दरम्यान सरकारनं परीक्षा रद्द केल्याचा 2628 उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता आहे. ते सध्या सरकारमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत, त्यामुळे त्यांनी झारखंड सचिवालयासमोर निदर्शनं केली. सर्व प्रक्रिया रद्द करण्याऐवजी केवळ दोषींवर कारवाई करा अशी त्यांची मागणी आहे. श्रीलंकेत गॉल इथे खेळलेल्या 600व्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज भारतानं विजय मिळवला. पहिल्या डावात 462 आणि दुसऱ्या डावामध्ये 193 धावा करणाऱ्या भारतीय संघानं श्रीलंकेला 372 धावांचं आव्हान दिलं होतं. काल दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 4-84 अशी झाली होती. पहिल्या डावामध्ये 4 गडी बाद करणाऱ्या मानव सुतारनं दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या 6 फलंदाजांना तंबूत परत पाठवलं. श्रीलंकेचा दुसरा डाव 206 धावांवर आटोपला. BWF बॅडमिंटन विश्वविजेतेपद स्पर्धेमध्ये भारताचा उदयोन्मुख खेळाडू आयुष शेट्टी पुरुष एकेरीच्या 3ऱ्या फेरीमध्ये पोहोचला आहे. त्यानं आज 2ऱ्या फेरीत श्रीलंकेच्या दुमिंदू अबेविक्रम याचा 21-8, 21-10 असा सरळ गेम्समध्ये पराभव केला. नवी दिल्लीत इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमवर ही स्पर्धा सुरू आहे. लक्ष्य सेनला मात्र 2ऱ्या फेरीत अमेरिकेच्या गॅरेट टॅनकडून पराभव पत्करावा लागला. लक्ष्यनं पहिला गेम 21-19 असा जिंकला, पण त्यानंतरच्या 2 गेम्समध्ये त्याला 19-21 आणि 17-21 असा पराभव स्वीकारावा लागला. महिला एकेरीच्या चुरशीच्या लढतीत उन्नती हुडा ही कॅनडाच्या मिशेल ली हिच्या पुढे पराभूत झाली. उन्नतीनं पहिला गेम 21-11 असा जिंकला, मात्र त्यानंतरचे 2 गेम्स ती 9-21 आणि 21-23 अशा फरकानं हरली. पुरुष दुहेरीच्या भारताच्या हरिहरन
अमसा करुणन आणि एम आर अर्जुन या जोडीचं आव्हान देखील संपुष्ट

झालं, मात्र दुसऱ्या फेरीत कोरियाच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या जोडीनं स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये धडक मारली. सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनंही वॉक ओव्हर मिळाल्यामुळे उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. निवडणूक आयोगाकडून एसआयआरला पुन्हा मुदतवाढ. महाराष्ट्रामध्ये प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्टला तर अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार. समाज माध्यमांचा वापर जनतेचं म्हणणं ऐकून घेण्यासाठीही करायचा राष्ट्रपतींचा सल्ला. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी उद्धव ठाकरे यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी. झारखंडमध्ये सुरू असलेलं आंदोलन मागे घेण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ विजयी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

प्रातः के 4:03 और 5 सेकंड हुए हैं। शुरू करते हैं प्रोग्राम सारे कामा।

सुप्रभात, दिवसाची खूप छान सुरुवात. नमस्कार श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्सवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. आज 20 ऑगस्ट वार गुरुवार, पहाटेचे 5:05 होत आहेत आणि आपल्या वंदन या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मी तुमचाच भूषण. मंगलमय दिवसाची मंगलमय सुरुवात करूया.

जिन पते पूजाद्भुतं तद्भवैः संगीतस्तुतिमंगलैः प्रसन्न।

पहाटेचे ठीक 5:19 होत आहेत. यशस्वी व्यक्ती चेहऱ्यावर दोन गोष्टी ठेवतात, एक म्हणजे मौन आणि दुसरं म्हणजे हास्य. मौन असतं ते घेतलेल्या तपस्वी खडतर अनुभवाचं आणि प्रसन्न हास्य असतं ते त्यांच्या प्रगल्भ ज्ञानाचं, परिपक्व आचार विचारांचं, जे आपल्याला पदोपदी निदर्शनास येत असतात. जेव्हा त्यांचे अनुभवी बोल बोलत असतात आणि त्यांची विद्वत्ता सारं काही सांगत असते, तेव्हा समोरच्या व्यक्ती त्यांच्या विचारांनी कितपत प्रभावित होत असतात किंवा नसतात याचा या व्यक्तींवर कुठलाच परिणाम होत नसतो. म्हणूनच या दोनही परिस्थितीत या बुद्धिजीवी यशस्वी व्यक्ती आपल्या चेहऱ्यावर दोनच गोष्टी ठेवतात, एक म्हणजे मौन आणि दुसरं म्हणजे हास्य. तुम्ही सुद्धा आयुष्यात असं यश मिळवा की आपलं बोलकं विद्वत्तेचं, मौन आणि यशाचं प्रसन्न हास्य चेहऱ्यावर झळकू द्या.